0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
10: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत।
11: मी वयाच्या 3-4 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण

0: देशातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो, जरूर ऐका अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा.
1: मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व

0: श्रोते हो, हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातला हा पहिला श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो

पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आणि योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसंच केवळ क्रियांचा त्याग करणाराही योगी नव्हे. आचार्य विनोबाजी भावे या श्लोकावर भाष्य करताना गीताईत म्हणतात, फळी आश्रय सोडून करी कर्तव्य कर्म तो संन्यासी तसा योगी, न जो निर्यज्ञ निष्क्रिय. इथे भगवंतांनी कर्मफळाचा आश्रय न घेता असं म्हटलेलं आहे, म्हणजेच कर्मफळाच्या आश्रयाचा त्याग म्हटलेला आहे. या इहलोकात किंवा परलोकात जितके भोग आहेत त्या सर्वांचा समावेश कर्मफळामध्ये केला जातो. सामान्य माणूस जे काही करतो ते कोणत्या ना कोणत्या तरी फळाचा आश्रय घेऊन करत असतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत जातो. म्हणून या लोकीच्या किंवा परलोकीच्या संपूर्ण भोगांना अनित्य आणि दुःखाचं कारण समजून सर्व कर्माबद्दल मायामोह आसक्ती फळाची इच्छा यांचा सर्वस्वी त्याग करणं म्हणजे कर्मफळांच्या आश्रयाचा त्याग करणं होय. माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकचिते. सांडीजे दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू, पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचे नी अनारिसेपणे एका पुरुषाते बोलवणे, का दोही मार्गी जाणे एकची ठाया. माऊली म्हणतात, या जनात लोक कोणाला योगी आणि कोणाला संन्यासी म्हणतात, पण योगी आणि संन्यासी हे दोघही अधिकार दृष्ट्या समानच असतात. त्यांना चटकन वेगळं मानण्याची चूक करू नका, कारण त्यांच्या अंतरंगाचा शोध घेतला तर दोन्ही एकच असतात. नावं वेगवेगळी आहेत पण केवळ आभास आहे. तो आभास बाजूला सारून आणि दोनपणा सोडून दिला तर योग म्हणजे संन्यासच आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहावं तर दोहोंमध्ये काहीही फरक नाही. एखाद्या माणसाला दोन नावांनी संबोधतात. घरी सगळे राजा म्हणतात, शाळेतलं नाव मोहन असतं, म्हणजेच राजा आणि मोहन दोन्ही व्यक्ती एकच. माऊलींनी यासाठी निरनिराळ्या आकाराच्या भांड्यात पाणी भरल्याचा दाखला दिलेला आहे. उदाहरणार्थ सुरई, माठ, कळशी, तांब्या अशा भांड्यात पाणी भरलं तर ते पाणी त्याच भांड्याच्या आकाराचं होईल. पाणी एकच पण भांड्याचा आकार वेगळा. मूळ सोनं एकच बिस्किट पण दागिने रूपानी वेगवेगळं. तसंच हे योग आणि संन्यास यांच्यातलं वेगळेपण भ्रामक आहे. माऊली म्हणतात, ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी, जो कर्म करुनी रागी नोहेची फळी. कर्म करूनही फळाची आसक्ती ठेवत नाही तोच योगी होय, असं जगातल्या सर्व ज्ञानीजनांचं मत आहे. पृथ्वी आपल्या सहज स्वभावाने अहंकार न धरता तिच्या उदरात आलेल्या सगळ्या वनस्पतींना जन्म देते. धरतीमुळे बीज अंकुरून ते वाढून त्याला फुलं फळं लागली तरी धरती म्हणत नाही हे सगळं मलाच मिळावं म्हणून. अगदी तसंच योगी माणसांचं वागणं असतं. तो त्याचा वर्ण आणि आश्रमानुसार जे विविध प्रसंगी करायचं कर्तव्य कर्म असतं ते योग्य प्रकारे करत राहतो. त्याच्या अंगी अभिनिवेश नसतो. याचं आपल्याला काय फळ मिळेल याचा विचारच त्याच्या बुद्धीमध्ये तो करत नाही. भगवंत म्हणतात, हे पार्था, तोच संन्यासी आणि निश्चितपणे तोच योगी लोकात श्रेष्ठ असतो. नाहीतर प्रसंगी कर्तव्य असणारं कार्य समोर आलं तर हे मला बंधनकारक आहे असं म्हणून सामान्य माणूस ते कर्तव्य कर्म सोडून देतो. पण ते टाकताना दुसरं काहीतरी कर्म करण्याची मांडामांड सुद्धा करतो. म्हणजे स्वभावाने स्वकर्म सोडतो पण दुसरं स्वीकारतो. म्हणजे आधी हळदीची उटी लावली, मग ती उटी पुसून टाकून तिथे दुसरी चंदनाची उटी लावली, तसं हे आहे. आधी त्याच्या डोक्यावर गृहस्थाश्रमातल्या कर्माचं ओझं होतंच, आता ते गृहस्थाश्रमातलं कर्माचं ओझं टाकून देऊन संन्यास आश्रमातलं काटेकोर नियमांचं पालन करण्याचा तो भार घेतो. म्हणून आता गृहाग्नी म्हणजे अग्निहोत्र न सोडता, गृहस्थाश्रमाची वर्णानुसार आलेली कर्तव्य न ओलांडता कर्मयोगी मनुष्याला स्वभावतःच योगाचं आणि संन्यासाचं सुख म्हणजे आत्मस्थितीचा आनंद प्राप्त होतो. लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लिहितात की कर्मयोग झाला तरी त्यात फलाशेचा संन्यास करावा लागतो. ज्ञानोत्तर कर्मसंन्यास करणं किंवा कर्मयोग स्वीकारणं
हे दोन्हीही मार्ग मोक्षदृष्ट्या एकाच

योग्यतेचे आहेत, म्हणजेच निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. मात्र केवळ गृहस्थाश्रमाची कर्तव्य त्यांनी सोडून दिली म्हणून ते खरा संन्यासी होत नाहीत. याचं स्पष्टीकरण करताना असंही म्हणता येईल की योगी होण्यासाठी मनातला संकल्प सुटला पाहिजे. धार्मिक तसंच व्यावहारिक दृष्टिकोनातून संकल्प केल्यामुळे साधकाची इच्छाशक्ती आणि एकाग्रता सुद्धा वाढते. साधकांनी घेतलेल्या निर्णयाप्रती वचनबद्ध राहण्याची ऊर्जा साधकाला मिळते. ज्या साधकाला योगारूढ व्हायचंय त्याची इंद्रिय सर्वसामान्य माणसाप्रमाणे कर्म करत असणारच, पण म्हणून तो साधक त्या कर्मामुळे इंद्रियांच्या मोहात नसल्यामुळे त्याच्या मनात केलेल्या कर्माबद्दल कोणत्याही प्रकारच्या फळाची आशा अपेक्षा अजिबात नसते. म्हणूनच असं म्हणता येईल की ज्याची इंद्रिय विषयासक्त होत नाहीत तोच खरा योगी होय. भौतिक शरीरात असून सुद्धा असा साधक वासना अहंकार सांसारिक दुःखापासून पूर्णपणे अलिप्त असतो, स्वतंत्र असतो, म्हणूनच हाच खरा योगी होय. असतेनी देहे एतुला जो चेतुची दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखेतो. समाधीस्थित योगारूढ देहानी सर्व कर्म करत असल्यामुळे देहधारी असून सुद्धा तो जागृतच म्हणावा लागतो, कारण तो जागृत माणसासारखी सगळी कर्म करत असतो. पण म्हणून आसक्ती नसल्यामुळे निद्रिस्त आहे असं वाटतं, पण तो निद्रिस्त नसतो, तो कार्य करत असतो, म्हणून तोच खरा उत्तम योगी होय. स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्वरीत म्हणतात, सर्वथा संन्यासी आणि कर्मयोगी एकची हे जगी जाण ऐसे, वाटतील दोन्ही तुझं वेगळेसे परी नको तैसे मानू बापा, वेगळाली नावे म्हणून यासाचा वेगळेपणाचा होई भास, भिन्न नावांचा तो सांडिता आभास योगची संन्यास ऐसे होय, नातरी सहजे एकची उदक भरावे अनेक पात्रांमाजी, तैसेची भिन्नत्व योग संन्यासाचे जाणा वेगा साचे नाम मात्र. थोडक्यात या जनात लोक कोणाला योगी कोणाला संन्यासी म्हणतात, पण हे दोघेही अधिकार दृष्ट्या समानच असतात. आजच्या संदर्भात हा श्लोक खरा योगी खरा संन्यासी कोण हे ओळखायला शिकवणार आहे. संन्यासी वृत्ती असणं आणि संन्यासी दिसणं वेगळं. आजकाल आजूबाजूला अनेक व्यक्ती विशिष्ट प्रकारचा वेश धारण करून आपण योगी आहोत संन्यासी आहोत असं भासवतात, किंवा समाजाकडून तशी वागणूक मिळावी आदर मिळावा अशी अपेक्षा करत एका जागी स्थिर होतात. त्यांच्या कार्यातून वृत्तीतून तसा प्रत्यय मात्र येत नाही. पण काही व्यक्ती एखादं विशिष्ट कार्य निरपेक्षपणे हाती घेतात, व्रतस्थपणे करत राहतात आणि समाजात सगळ्यांच्यात राहून आदरणीय बनतात. योगी संन्यासी वेशानी नव्हे तर वृत्तीने ओळखला जातो. हे लक्षात ठेवून लोकांनाही ओळखता आलं पाहिजे आणि आपलीही ओळख निर्माण करता यायला हवी.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672। श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। सकाळचे 7 वाजलेत।
4: की वेळ आहे GS चहाची।
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
3: श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत। सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम भूले विसरे गीत।
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतो, 7:10 होत आहेत. काही क्षणात प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी अधिक सक्षम, समृद्ध आणि अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
1: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देत संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही. प्रत्येक विभागानं अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्या सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या चार विशेष टपाल तिकीटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला असून या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यावरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणे आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं एका निवेदनात पीसीआयनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यामध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था, ऑटोसिफ प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 5,220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन या अधिकृत मोबाईल ऍपद्वारे आरक्षण करता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचंही उद्घाटन झालं. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव नियमितपणे आयोजित करण्यात येईल असं यावेळी जाहीर करण्यात आलं. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा असा स्पष्ट आदेश पोलीस

0: दिला आहे. या प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड न्यायालयानं ठोठवला आहे. तसंच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3 लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी काल हा निकाल दिला. 10 जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक नागरिकानं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्ह्यात शहर तालुका तसंच ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला असून 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हवामान. राज्यात सर्वच विभागात आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

ஆனந்தம் தரமே.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती पुणे 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, सकाळचे 7:30 झाली आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी आठवलं का हे गाणं कुठल्या चित्रपटातलं येते? अहो, जया बच्चन आणि अनिल धवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट. आठवा आठवा. अहो, 1972 मध्ये प्रदर्शित झालेला पिया का घर. आठवलं का आता? येस मंडळी, मुंबईचा जावई या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट 1970 दशकातील मुंबईच्या जीवनातील अडचणी कौटुंबिक विनोदी रूपात मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलाय. खरं तर जया बच्चन यांच्याबरोबर मुख्य भूमिकेसाठी अमोल पालेकर ही पहिली पसंती होती, पण काही गैरसमजुतींमुळे चॅटर्जींनी अमोल पालेकर यांच्या ऐवजी अनिल धवन यांना या चित्रपटात घेतलं. चित्रपटातली गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली आणि त्यांना संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी. या चित्रपटाबद्दलच्या अजून गोष्टी तुम्हाला सांगणारे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय पिया का घर या 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं ते गायलं होतं किशोर कुमार यांनी, संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल, तर गीतकार आनंद बक्षी. राम आणि मालती यांच्या संसाराची ही एक छोटीशी साधी सरळ गोष्ट. गावात मोठ्या घरात वाढलेल्या मालतीला मुंबईतल्या रामचं स्थळ येतं आणि त्यांचं लग्न देखील होतं. रामच्या कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ, एक वहिनी, तीन काका, दोन काकू इतके सगळेजण एकत्र राहत असतात आणि तेही एका घरात. त्यामुळे या नवविवाहित जोडप्याला थोडा तरी एकांत मिळावा म्हणून अनेक गमतीशीर आणि अयशस्वी प्रसंग चित्रपटात घडत जातात. शेवटी मात्र मालतीला हे सगळं सहन होत नाही. ती या सगळ्या गोष्टी घरी कळवते आणि तिला परत घेऊन जाण्यासाठी तिचे काका मुंबईत येतात. पण त्यावेळी मात्र सासरचे सगळे लोक तिच्यासाठी घर सोडायला तयार होतात. हे पाहिल्यानंतर मालतीचे काका विचार बदलतात आणि म्हणतात की मुंबईतलं असं कुटुंब हे फक्त एकमेकांच्या प्रेमाच्या जोरावर जीवनातल्या अडीअडचणींवर मात करू शकतं. ते कुटुंब तुला लाभलंय मालती, म्हणून तू भाग्यवान आहेस. आणि अशा सकारात्मक मुद्द्यावर चित्रपट संपतो. खरंच किती साधी, सोपी, रोजच्या आयुष्यात घडणारी गोष्ट नाही का? पण ते चित्रपटाच्या रूपात पडद्यावर बघताना

मजा येते. हेच खरं तर कलाकारांचं, दिग्दर्शकाचं, कथाकाराचं, गायक आणि संगीतकारांचं यश म्हणायला हवं. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक गमती जमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं एक रोमॅन्टिक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल। सकाळचे 7:40 झालेत, ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: श्रोता नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत। गुड मॉर्निंग विक्रम।
4: गुड मॉर्निंग चित्रा, श्रोते नमस्कार।
3: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलाचं वय आहे 20 वर्ष, अक्षय याचं नाव आहे, आणि त्याची आई हा रेडिओ कार्यक्रम आपला नेहमी ऐकायची आणि त्या अक्षयला घेऊन तुझ्याकडे आल्या। तो आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तो हॉस्टेलवरती राहतो आणि 2-3 वर्षात त्याचं 15 किलो वजन वाढलंय। आता त्याचं वजन 92 किलो आहे।
4: आता अक्षय सारख्या केसेस भरपूर आजकाल मी बघतो। अक्षयचा ऍक्च्युअली फिटनेस हा चांगला होता आणि त्याचं वजन 68-70 दरम्यान होतं, जे त्याच्या उंची करता अत्यंत परफेक्ट होतं। त्याच्यानंतर काय होतं की ज्युनियर कॉलेज संपतं आणि मग सिनियर कॉलेजला जेव्हा ग्रॅज्युएशनला व्यक्ती ऍडमिशन घेते आणि तेव्हा जर का हॉस्टेलवरती असेल तर ऑफकोर्स आई वडिलांना प्रचंड मुलांची काळजी असते, तर त्यामुळे त्यांचा पॉकेट मनी चालू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली मुलं बाहेर खाण्याचं प्रमाण मुलांचं हे प्रचंड वाढतं। अक्षयच्या बाबतीत एक्झॅक्टली सिमिलर केस होती। त्याला मी विचारलं की तू किती वेळा कॉलेजच्या मेसमध्ये खातोस, तर तो म्हणला की आठवड्यात नाही, 1-2 मी कॉलेजच्या मेसमध्ये खातो, बाकीचं सगळं जेवण माझं बाहेरच असतं। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा व्यायाम हा कम्प्लिटली थांबला। कॉलेजमध्ये चालून जेवढा केवढा व्यायाम त्याचा होत असेल त्यालाच तो व्यायाम तेवढा, जो आधी 12वीपर्यंत रोज फुटबॉल असायचं, त्यानंतर कॉलेजच्या टीममध्ये असल्यामुळे फुटबॉलच्या ट्रेनिंगमध्ये होणारे एक्सरसाइजेस ते असायचे, त्याच्यानंतर घरचं खायचा आणि वेळच्या वेळेस झोपायचा, आणि या सगळ्या चारही गोष्टी तो जेव्हा इंजिनिअरिंगला जॉईन झाला तेव्हा सगळ्या गेल्या। म्हणजे काय तर तो कम्प्लीट बाहेरचं खायला लागला, व्यायाम पूर्ण बंद झाला आणि हॉस्टेलमध्ये राहायला लागल्यानंतर मुलं 1-2 वेळ तर मला वाटत नाही कुठली मुलं झोपतात, त्यामुळे झोपही बोंबली होती आणि त्यामुळे त्याचं वजन झपाट्याने वाढलं होतं। म्हणजे जे 68-70 वजन त्याचं असायचं ते गेल्या 2 वर्षांमध्ये 95 kg, म्हणजे महिन्याला 1 किलो वाढलं असं म्हणायला देखील हरकत नाही। आणि त्यामुळे त्याच्या आई वडिलांना त्याची चिंता लागली होती वाढत्या वजनाची आणि त्यामुळे ते आपल्याकडे घेऊन आले।
3: तू काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा। प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे। विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही। ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500। ब्रेकवर जाण्यापूर्वी विक्रम, आपण केस डिस्कस करतोय अक्षयची, हॉस्टेलवर राहतोय सेकंड इयर इंजिनिअरिंगला।
4: बरोबर आहे। तर आता अक्षय जेव्हा माझ्याकडे आला, आता इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर मी मगाशी ब्रेकवरती जायच्या आधी म्हणलं तसं ही केस फक्त अक्षयची नाहीये, त्या वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची आहे। जेव्हा वयवर्ष 15 ते वयवर्ष 25 या वयोगटातली व्यक्ती माझ्याकडे येते

0: आणि
1: हाँ
0: वजन कमी करायचंय किंवा हेल्थ सुधारायची जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्हाला आई वडील घेऊन आलेले आहेत का, तुमचं तुम्हाला वजन कमी व्हावं असं वाटतंय किंवा आपली हेल्थ सुधारावी किंवा आपली स्किन टोन सुधारावा किंवा आपण चांगलं दिसावं, हे तुमचं तुम्हाला वाटतं आहे का तुम्हाला आई वडील घेऊन आले? आता आई वडील घेऊन आले असतील तर ती मुलं काही पाळणार नाहीत, ते त्यामुळे काही उपयोग नाही.
1: बरोबर.
0: पण अक्षयच्या बाबतीत असं झालं की तो म्हणला की नाही, मला स्वतःहून असं वाटतं की वजन कमी करायचंय आणि माझा 2 वर्ष अलीकडे फिटनेस अत्यंत चांगला होता, तर त्यामुळे त्याला मी समजावून सांगितलं की 2-3 गोष्टी म्हटलं तुला करायला लागतील. मॅक्सिमम तुला 11-11 वाजता झोपावंच लागेल आणि तेव्हा झोप येण्याकरता तुला पहिले 7 वाजता उठणं चालू करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मेसमध्ये व्यवस्थित जी पोळी भाजी मिळते तीच तुला खावी लागेल दुपारी आणि रात्री, म्हणजे तुला बाहेरचं जे खाणं आहे ते तुला कम्प्लिटली बंद करायला लागेल. आणि तिसरी गोष्ट मी त्याला सांगितली की सिम्पल साधे तुझ्या हॉस्टेलच्या रूममध्ये करता येतील असे काही एक्सरसाइजेस मी तुला देणार आहे जे 1 तासामध्ये संपतील, ते तुला रेग्युलरली करायला लागतील. आणि पहिल्याच आठवड्यात जेव्हा तुझं 1 किलो वजन कमी झालेलं तुला दिसेल तेव्हा तुला जे काय मी सांगतोय त्यावरती कॉन्फिडन्स पण येईल आणि तू इन्स्पायर्ड पण होशील आणि तू सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते ट्रिगर होईल आणि तू ते करत जाशील. तर तो त्यांनी अग्री केलं, जसं मी त्याला सांगितलं होतं तसं पहिल्या 15 दिवसात त्याचं 2 किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर तो ते फॉलो करत गेला. आज आपण त्याचा रिझल्ट बघितला, 5 महिन्यात आज त्याचं 16 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे आज तो 92 वरनं 76 वरती तर आत्ता झालेला आहे आणि आता जे काही थोडंसं वजन पुढे कमी व्हायचं उरलंय ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं होऊन जाईल.
1: याचबरोबर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा 9011-325-00, 90-111-32-500, 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा गप्पा, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
4: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
7: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ.
3: श्रोते हो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत क्षमा खळे यांच्या स्वरातील, ही रचना आहे शांता शेळके यांची.

0: श्रोते हो, या बालगीताबरोबरच आजचा आपला जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते, आपण एक आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 झाले आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
5: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर नमस्कार.
7: नमस्कार
5: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
7: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता ते एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. ते एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजाकता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
5: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यात एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
7: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात जरी त्याचं हार असं नाव असलं तरी, त्याला स्टिफनेस असतो. आणि झालर हार मध्ये काय असतं की साधारणपणे 3 ते

0: चार लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर.
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांच्या 2 पासून 5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोहरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालरहार मध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15% दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे.
1: सेमच असते
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं.
2: मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगी आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: तुम्ही खूप छोट्या छोट्या उदाहरणांमधून आम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही कशी साधली जाऊ शकते. आज काय आम्हाला सांगणार आहात?
4: सो आज आपण असं म्हणूयात मॅडम की जेव्हा फ्रेंडशिपचा आपण विचार करतोय, फ्रेंडशिप डे मंथ सेलिब्रेशनचा आपण विचार करतोय, चूज द फ्रेंड वाईजली. मी द स्पेसिफिकली इथे म्हणालोय, कारण ह्याच्यात होतं कसं की माणूस हा निसर्गाने आणि सगळ्या नातेवाईकांनी माणसांनी हा व्यापलेला आहे. ह्या दोन्हीचा बॅलन्स आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण चूज द फ्रेंडशिप वाईजली असं जेव्हा म्हणणार आहोत. आणि जेव्हा चूज फ्रेंड वाईजली असं जेव्हा आपण म्हणतो, आणि जरीही आपल्याला मैत्री तोडायची नाहीये, पण आपण ती मैत्री सांभाळताना आणि टिकवताना काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेव्हा वाईज थॉट प्रोसेसचा विचार होतो, म्हणजे मैत्री तोडू नका, पण जर अशा मित्राने तो त्याची आपल्यावर चिडचिड होते किंवा तो आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध दर्शवतोय ज्याचा आपल्या मनावर ताण येणार आहे आणि मग आपल्याला त्रास होणार आहे, तर त्याच्याशी डिस्कशन मध्ये जाताना वाईजली जा. किंवा किती वेळ त्याच्याबरोबर घालवायचा आहे याचा विचार करा आणि मग योग्य मैत्री निभवा. सो हे जेव्हा चूज इन्व्हेस्टमेंट वाईजली किंवा चूज मेक इन्व्हेस्टमेंट ऍज अ फ्रेंड वाईजली जेव्हा आपण असा विचार करतो, तेव्हा इन्व्हेस्टमेंट साठीचा मित्र जोडताना, इन्व्हेस्टमेंटचा

0: आर्थिक सल्लागार निवडताना त्याच्याशी मैत्री वाढवताना तो वाईज कसा असला पाहिजे, म्हणजेच त्याची ज्ञानाची शिजोरी काय आहे, तो आपल्या इंटरेस्टमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून माझ्या रिक्वायरमेंटचा खरंच विचार करतोय का, आणि ज्याला आपण म्हणतोय की चूज फ्रेंड्स वाईजली. ओके, जेव्हा फ्रेंडशिप डे मंथचा आपण विचार करत आहोत आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा विचार करत आहोत, म्हणजे आपली मैत्री ही पक्की राहणार आहे जर ते विचार तिथे जुळले तर, जर ते बॉन्डिंग कायमचं झालं तर, आणि लॉंग लास्टिंग इन्व्हेस्टमेंट राहिली तर कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात, योग्य मैत्री ठेवताना ती मैत्री देखील कंपाऊंड होईल, त्या गुंतवणूक सल्लागाराशी सुद्धा आपलं कंपाऊंडिंग होईल आणि रिटर्न कंपाऊंडिंगच्या स्वरूपात आपल्या पदरात हे असतील.
1: या सुंदरशा गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: श्रोते, आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. भविष्यातील रोजगार, उद्योग, गुंतवणूक आणि आधुनिक नागरी सुविधांच्या विकासासाठी ही भागीदारी महत्वपूर्ण ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनानं आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण क्षेत्र, खड्डे आणि महामार्गालगतची अतिक्रमणं यावर कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व अपघातप्रवण क्षेत्रांचं निरीक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच जिल्ह्यातील रस्ते लवकरच खड्डेमुक्त करावेत, महामार्गालगतची अतिक्रमणं 15 दिवसात हटवावीत असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर परवा मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एक जण मृत्युमुखी पडला तर 6 जण जखमी झाले आहेत. भरधाव चारचाकीनं ट्रकला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहील, तसंच पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
7: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
8: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
9: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:03 होत आहेत.

0: प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
0: श्रोत कार्यक्रमातील ही पहिली रचना गर्दी माडगुळकर यांची, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे.

0: संपर्क 94 22 311 106।
1: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे।
0: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास।
1: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे।
0: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक। मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे।
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे।
3: फोन 93956 175।
4: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊया का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड पुणे।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतहो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे कमलाकर भागवत यांनी, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे।
2: जेवणात उकडीचे मोदक

0: आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
1: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
0: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
0: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते होय, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही होती संत तुकाराम महाराजांची रचना, संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
3: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोता हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराजांची, संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. यासोबतच आजचा आपला लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल

0: फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. बोल आहेत ग. दि माडगुळकर यांचे, संगीतबद्ध केले आहेत पु ल देशपांडे यांनी गुळाचा गणपती या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
6: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
5: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
6: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मोशी इथं सुरू.
5: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
6: 88 88 56 00 11.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी एकटी या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो आशा भोसले यांच्या स्वरातील ही रचना होती गदी माडगुळकर यांची, संगीत होता सुधीर फडके यांचं.
1: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरातील ही रचना होती ग दि माडगुळकरांची. कार्यक्रमातील हे शेवटचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात ग दि माडगुळकरांची ही रचना हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आकाशगंगा या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:58 झाले. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या भारत छोडो आंदोलनाला उद्या म्हणजे 9 ऑगस्ट रोजी 84 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त काल लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी या आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. राज्यसभेतही काल भारत छोडो आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या 41.51 एकर जमिनीचा 7/12 उतारा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. भारताची प्राचीन ज्ञान परंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा या संकल्पनेचं मूर्त स्वरूप ठरेल असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4 आस्थापनांवर काल धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1.93 कोटी रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईनंतर संबंधित 4 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करून आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व 13 जलतरण तलाव तातडीनं सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीवरून उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नागरिकांसह जंगम यांची भेट घेऊन निवेदन दिलं. पवना धरण पूर्ण भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे, त्यामुळे जलतरण तलाव सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावेत असं आवाहन पुणे जिल्ह्यातील घोडेगावचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांनी केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतो, हो, सकाळचे 9:02 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोतो, आपण ऐकत आहात लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम. इच्छा माझी पूर्ण करा म्हणत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या लोककलेच्या आणि विनोदाच्या तालांवर नाचवलं, ज्यांनी सलग 9 सिल्वर जुबली चित्रपट देऊन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं, ते नाव म्हणजे एकमेव कृष्णा उर्फ दादा कुणके. श्रोतेव, आजचा लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम केंद्रित आहे दादा कुणके यांच्यावर. श्रोतेव, दादा कुणके म्हणलं की आपल्याला त्यांचा अभिनय, त्यांच्या चड्डी शर्टचा पेहराव आणि भन्नाट गाणी आठवतात. पण श्रोतेव, दादा फक्त नट नव्हते तर ते मराठी माणसाची नस ओळखणारे एक अतिशय हुशार कथाकार आणि पटकथा लेखक होते. आजच्या या लाखात अशी लेखणी कार्यक्रमात आपण मागोवा घेणार आहोत दादांच्या याच लेखक रूपाचा. तत्पूर्वी ऐकूया कार्यक्रमातील हे पहिलं गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
4: हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान.

0: श्रोतेहो महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना होती दादा कोंडके यांची. संगीतबद्ध केली होती राम लक्ष्मण यांनी तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
5: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
4: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
5: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
5: 88 85 60 00 11.

0: शंकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स।
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते, आज 8 ऑगस्ट अर्थात दादा कोंडके यांचा जन्मदिन। दादा कोंडके यांचा जन्म गिरण गावातला। सामान्य माणसाचं दुःख, त्याचा संघर्ष आणि त्याचा रोजचा भाषा व्यवहार दादांनी अतिशय जवळून पाहिला होता। सेवादल आणि वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पूर्ण करा या वगनाट्यातून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले। पण जेव्हा ते चित्रपट सृष्टीत आले तेव्हा त्यांनी ओळखलं की मराठी प्रेक्षकाला थिएटरमध्ये आणायचं असेल तर कथा सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडलेली हवी। 1971 आलेल्या सोंगाड्या या त्यांचा पहिला चित्रपट। या चित्रपटाची कथा आणि संकल्पना स्वतः दादांचीच होती। एका साध्या भाबड्या मुलाची कथा त्यांनी पटकथेत अशी खाई विणली की प्रेक्षक चित्रपटगृहात तुडुंब भरले। चला तर मग दादांच्या याच पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपटातलं एक सदाबहार गाणं ऐकूया, उषा मंगेशकर यांच्या स्वरात।

0: श्रोतेहो उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील ही रचना होती दादा कोंडके यांची. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी सोंगाड्या या चित्रपटासाठी.
1: श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: फोन 93956 175.
4: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3,00,000 से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और NBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, दादा कोंडके यांच्या पटकथा लेखनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवाद शैली. दादांवर बऱ्याचदा द्व्यर्थी संवादार्थात डबल मिनिंग डायलॉग्स लिहिण्याचा आरोप झाला, पण दादा नेहमी म्हणायचे, मी जे लिहितो ते लोकजीवनातलं असतं, विनोद हा निष्पाप असावा, तो थेट मनाला भिडला पाहिजे. दादांच्या पटकथेत पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या यांसारख्या चित्रपटातून पोलीस प्रशासन, राजकारण आणि सामाजिक ढोंगबाजीवर अत्यंत खुमासदार भाषेत ताशेरे ओढले गेले. पांडू हवालदार या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिताना त्यांनी एका सामान्य हवालदाराचं आयुष्य आणि त्याचे दैनंदिन प्रश्न ज्या प्रकारे मांडले ते मराठी चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले. चला तर मग ऐकूया पांडू हवालदार या चित्रपटातील हे गीत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: होतं, पण बाकीची 3 कोठारं सुरक्षित होती. त्याचंही नुकसान झालं होतं, पण सर्वस्व गेलं नव्हतं. रघुनाथ म्हणाला की अरे, तुझंही कोठार भिजलंय तरी तू इतका शांत कसा? गोपाळ हसला. तो म्हणाला की मी माझं सगळं धान्य एकाच ठिकाणी कधीच ठेवलं नाही. तेवढ्यात त्या गावातले एक वृद्ध गुरुवर्य आले. ते म्हणाले की निसर्गाचा काहीही भरवसा नसतो. शहाणा माणूस संकट टाळू शकत नाही, पण तो संकटाची तीव्रता आणि होणारं नुकसान निश्चितच कमी करू शकतो. रघुनाथने त्या दिवसापासून 4 कोठारं बांधली आणि आयुष्यभर त्याने सगळं धान्य एका ठिकाणी ठेवलंच नाही. मंडळी, यातनं आपण काय शिकायचं? तात्पर्य हेच आहे की शहाणपण म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी न ठेवता योग्य प्रकारे विभागून ते जपणं आणि वाढवणं. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.
1: खूप छान गोष्ट श्रोते हो आपण ऐकली. खरंच पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे एक पद्धत होती, एक परंपरा होती. बघा, घरातल्या ज्या बायका असायच्या ना, त्यांच्या हातामध्ये ज्या वेळेला पैसे यायचे त्यावेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या पैशांची योग्य ती व्यवस्था करून ठेवायचे. कधी तांदळाच्या डब्यात असतील, कधी साखरेच्या डब्यात असतील, कधी स्वतःच्या पुरचुंडीत असतील, तर कधी कुठल्या जुन्या ट्रंकेत असतील. यामुळे काय व्हायचं, अडी अडचणीला या गोष्टी आपल्या उपयोगी पडायच्या. हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला, इन्व्हेस्टमेंट किंवा साठवणुकीच्या पद्धती बदलत गेल्या, तसतसं या सगळ्या गोष्टींना सुद्धा फाटा मिळत गेला आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच अकाउंटमध्ये किंवा एखाद्या तिजोरीमध्ये ठेवण्याची आपल्याला सवय लागली. मग सोनं नाणं असू दे, पैसा अडका असू दे, हे सगळं घराच्या तिजोरीमध्ये ठेवलं जाऊ लागलं. पण दुर्दैवाने कधी चोरी झाली तर या तिजोऱ्या लुटल्या जायच्या आणि अर्थातच घरातनं सगळं सर्वस्व जे आपण कमावलेलं आहे ते आपल्याला गमवायला लागायचं. म्हणूनच ही एक छान गोष्ट आपण ऐकली की तुम्ही जर विविध ठिकाणी या गोष्टी ठेवल्या तर काही ना काहीतरी नुकसान जरी झालं तरी बाकीच्या गोष्टी आपल्या हातात राहतात. याचबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: जी गोष्ट आपण ऐकली ती खरंच अशी होती की विविध ठिकाणी आपली संपत्ती ठेवणं हे किती महत्वाचं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: बघा कसं आहे मॅडम, शहाणपण देगा देवा गोष्ट जी देविका मॅडमनी आमच्या तुम्हाला सांगितली, चातुर्मासच्या गोष्टी आपण इथे समजून घेतोय. सो शहाणपण देगा देवा, देवाला बुद्धी व शहाणपणासाठी केलेली खरी प्रार्थना. तर ऍसेट अलोकेशन, मालमत्तेचं वाटप किंवा गुंतवणुकीचे योग्य विभाजन याची सांगड कशी घालायची आहे, योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात पैसा गुंतवणूक करण्याचं शहाणपण मिळणं हेच खरं यशस्वी गुंतवणूकदाराचं रहस्य आहे. त्याच्याच पुढे जर आपण विचार केला तर सगळ्या ऍसेट म्हणजे रादर सगळी इन्व्हेस्टमेंट ही एकाच ऍसेटमध्ये का नाही करायची, किंवा वेगवेगळ्या ऍसेटमध्ये त्याची विभागणी का करायची? म्हणजे जसं की आपण इमर्जन्सी फंड म्हणून काही पैसे बाजूला ठेवले पाहिजे, आपण डेट ह्या ऍसेटमध्ये जी FD आहे किंवा कदाचित रिकरिंग डिपॉझिट आहे किंवा म्युच्युअल फंडचे डेट फंड आहेत इथे काही गुंतवणूक आपली झाली पाहिजे, सोन्या चांदीमध्ये आपली गुंतवणूक झाली पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये आपली काही गुंतवणूक झाली पाहिजे, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपली काही गुंतवणूक झाली पाहिजे. म्हणजेच गोष्टीत सांगितल्याप्रमाणे ते जे दोन व्यापारी किंवा शेतकरी जे आहेत, जे ज्यांचा धान्याचा व्यवसाय आहे, ओके, एक व्यापारी सगळं धान्य एकाच दुकानात ठेवतो आणि पावसामुळे त्याला प्रचंड नुकसान सोसायला लागतं, तो ते सगळं धान्य नसतेनाभूत होतं. वर्षे सेकंड जो व्यक्ती आहे, सेकंड जो व्यापारी आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी ते धान्य जसं त्याचं अलोकेट करतो, जेव्हा आपण ऍसेट अलोकेशन म्हणतोय, ओके, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करतोय, नुकसान त्याचंही झालेलं आहे असं नाहीये की त्याचं नुकसान झालेलं नाही, पण नुकसानाचं प्रमाण हे कमी आहे आणि तीच खरी यशस्वी गुंतवणूकदाराची आर्थिक गुरुकिल्ली आहे जेव्हा आपण ऍसेट अलोकेशनचा विचार करतो. सो फक्त पैसा असणं पुरेसं नाहीये, तर तो कुठे कधी कसा विभागून गुंतवायचा याचं शहाणपण असणं हीच ऍसेट अलोकेशनची खरी ताकद आहे. वयानुसार आणि ध्येयानुसार गुंतवणुकीचं योग्य विभाजन आपण करण्याचं जर शहाणपण दाखवलं तर आपापल्या मोठ्या आणि आर्थिक जोखमींपासून आपण सुरक्षित आपल्याला ठेवू शकतो हे शहाणपण या गोष्टीतून शिकायला आपल्याला मिळतं.
1: आणि म्हणूनच श्रोते हो, या गोष्टी कशा साध्य करायच्या याच्या मार्गदर्शनासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. आजचा हा कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट

0: लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. ऍसेट अलोकेशन ही फक्त की आहे हे कायम लक्षात ठेवा, तरच आपण सक्सेसफुल गुंतवणूकदार होऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: SIP सुरू करायची आहे. मंथली इन्कम हवाय.
3: मग क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहे ना.
2: अर्ली रिटायरमेंटचा विचार करताय.
3: अहो क्रिसेंट आहे ना.
2: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती हवी आहे.
3: त्यासाठी सुद्धा क्रिसेंट आहे ना.
2: SWP समजून घ्यायचंय.
3: पुन्हा सांगतो क्रिसेंट आहे ना.
2: तुमच्या गरजांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्सच्या मार्गदर्शनासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो. निओ वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निओ वुमन्स हॉस्पिटल मध्ये असलेले निओनेटोलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन डॉक्टर ध्येय पंड्या सर आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर.
8: मॅडम नमस्कार.
7: August 1st हा आपल्याकडे ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो.
8: yes.
7: आणि आपण आता ऑगस्टच्याच महिन्यामध्ये आहोत, म्हणून तुमच्याकडनं ब्रेस्ट फिडिंग बद्दलची इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे. काय गरज असते ब्रेस्ट फिडिंगची, इम्पॉर्टन्स काय असतो याबद्दल आम्हाला सांगा.
8: जैसे मॅडम आपने बताया, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट ब्रेस्ट फिडिंग वीक के तौर पे मनाया जाता है. नाउ ब्रेस्ट फिडिंग इज जस्ट नॉट अ न्यूट्रिशन, वो सिर्फ पोषण नहीं है, वो एक कम्प्लीट फूड है. बेबी को जो रिक्वायर्ड न्यूट्रिशियस है, जैसे कि विटामिन है, मिनरल्स है, मेजर कार्बोहाइड्रेट है, लिपिड है, उसके अलावा बेबी को इम्यूनिटी के लिए काफी हेल्प होता है. हम ऐसा बोलते हैं कि वो सिर्फ स्पीसीज स्पेसिफिक नहीं होता, बेबी स्पेसिफिक होता है. जैसे कि एक बच्चे के लिए जो इम्यूनिटी रिक्वायर्ड है वो उसकी ही माँ उसको प्रोवाइड कर सकती है.
9: अच्छा.
8: सो इट इज वेरी बेबी स्पेसिफिक. बेबी को न्यूमोनिया होने का चांस, ईयर इन्फेक्शन होने का चांस और काफी सारे इन्फेक्शन होने का चांस ब्रेस्ट फीडिंग से कम हो जाता है. इसके अलावा ऐसा भी देखा गया है कि लॉन्ग टर्म में एलर्जी अस्थमा होने का चांस भी ब्रेस्ट फीडिंग से कम हो जाता है.
9: अच्छा.
8: नॉट ओनली दिस, जो बेबी ब्रेस्ट फेड है वर्सेज जो बेबी ब्रेस्टफेड नहीं है, उनमें IQ का डिफरेंस 3 से 5 पॉइंट का रहता है. सो इट सजेस्ट की ब्रेस्टफीडिंग का कितना इम्पॉर्टंट है.
7: आता हे ब्रेस्टफीडिंग जे आहे ते कधी सुरू करणं गरजेचं असतं, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर कधी त्याला दूध पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे आईचं.
8: व्हेरी इम्पॉर्टंट मॅडम. सो एज सून एज पॉसिबल बेबी को ब्रेस्टफीडिंग इनिशिएट करना चाहिए. सो WHO ऐसा बोलता है कि जस्ट आफ्टर बर्थ, नाड काटने से भी पहले हमको बेबी को माँ के चेस्ट पे रखना है.
9: ओके.
8: और बेबी खुद से ब्रेस्ट की ओर लैच करता है और ब्रेस्टफीडिंग इनिशिएट करता है.
9: ओके.
8: इससे बच्चे को तो फायदा है ही है, मदर्स को भी फायदा है, क्योंकि मदर को जो हार्मोन सिक्रेट होते हैं उससे मम्मी की पिशवी है वो जल्दी कॉन्ट्रैक्ट होती है, मम्मी को ब्लीडिंग का रिस्क कम हो जाता है.
9: अच्छा.
8: सो एज सून एज पॉसिबल बेबी को ब्रेस्ट फीडिंग और कांगारू मदर केयर इनिशिएट करना चाहिए.
7: तुम्ही हे सांगताय ते बरोबर आहे, पण ज्या वेळेला काही काही स्त्रियांमध्ये आपण बघतो की जन्म बाळाला दिल्या दिल्या लगेच दूध तयार होत नाही, मिल्क प्रोडक्शनच त्यांचं खूप कमी असतं आणि म्हणून त्यांना त्याची काळजी वाटते, भीती वाटते, मग या कंडिशन मध्ये काय करतात.
8: येस मॅडम. सो हमारे पास काफी ऐसे मदर फर्स्ट डे ऑफ लाइफ पे दूध ही नहीं आ रहा है, ऐसे कंप्लेंट्स के साथ आते हैं. इनको हम ऐसा बताते हैं कि फर्स्ट डे ऑफ लाइफ पे बेबी का स्टमक का साइज एक चेरी के जितना रहता है. 6-8 ml उसमें सिर्फ दूध समा सकता है, उतना साइज रहता है. सो व्हाटएवर मिल्क मदर को आ रहा है वो बेबी के लिए इनफ है. फर्स्ट हमारा इंस्ट्रक्शन उनको ऐसा रहता है. एज फर्स्ट मिल्क इज कॉल्ड कोलोस्ट्रम. उसका मैडम न्यूट्रिशन के चलते इम्पोर्टेंस है ही है. उसमें काफी सारे इम्यून सब्सटेंस लाइक हम IgA बोलते हैं जो बेबी को इन्फेक्शन के सामने बचाते हैं. उस कोलोस्ट्रम को लिक्विड गोल्ड भी बताया जाता है.
9: राइट.
8: सो उसका उतना इम्पोर्टेंस है. सो मदर्स को ना कि मिल्क के सप्लाई पे लेकिन लैचिंग पे ध्यान देना चाहिए. ईच टाइम मदर शुड ट्राई टू लैच द बेबी ऑन ब्रेस्ट. breasts, milk अपने आप से आता है. That's what we tell them.
7: अगदी म्हणजे मैत्रिणींनो, जेव्हा आपण बाळाला जवळ घेतो आणि जे पहिलं दूध ज्याला मराठीमध्ये चीक असं म्हणतो, जे आता डॉक्टरने आपल्याला कोलेस्ट्रॉल म्हणून सांगितलं, हे सुद्धा बाळासाठी तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही फक्त त्यांना छातीपाशी धरलं आणि बाळाने सक करायला सुरुवात केली तरी जे दोन घोट किंवा दोन बूंद आपण म्हणतो ते जरी त्यांच्या तोंडात आणि पोटात गेले तरी सुद्धा त्यांना भरपूर इम्युनिटी मिळू शकते.
8: अगदी.

0: ना बेबी को भी, दैट मींस कि पोजीशन में अटैचमेंट में कुछ तो प्रॉब्लम है. सो देर आर ब्रेस्ट फीडिंग काउंसिलर ऑल्सो, उसका भी हेल्प ले सकते हैं. एंड अच्छा पोजीशन एंड अटैचमेंट के साथ डेफिनेटली फर्स्ट टाइम मदर्स ऑल्सो कैन कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग फ्रॉम डे वन.
1: खूप छान वाटलं सर, तुम्ही खूप उत्तम माहिती या ब्रेस्ट फीडिंग वीकच्या संदर्भात ब्रेस्ट फीडिंग काय इम्पॉर्टन्स आहे म्हणून आम्हाला दिली, या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत स्त्रियांच्या गरजा या वेगळ्या असतात आणि आम्ही त्या जाणतो. म्हणूनच न्यू वुमन्स हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटल नाही तर स्त्रियांचं दुसरं माहेर. न्यू वुमन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 88 57 66 66, 888-57-6666.
1: पुन्हा भेटूया न्यू वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: मॅडम नमस्कार.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20. बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय.
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूस सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
2: श्रोत्या नमस्कार. बापूस सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संदीप सर नमस्कार.
6: नमस्कार.
2: सर, बापूस सर्व्हिसेस हायजीन आता गेली इतकी वर्ष पुण्यामध्ये सर्व्हिस देत आहे, याबद्दलच तुमच्याकडून ऐकायचंय. हे सगळं प्लॅनिंग नेमकं कसं केलं जातं, एक कंपनी चालवताना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काय काय गोष्टी असतात, या सगळ्याबद्दल सांगा ना.
6: बापूस सर्व्हिसेस हायजीनचा गेल्या 35 वर्षाचा आपला अनुभव आहे की आपण काम कुठल्या पद्धतीत देतो, कुठल्या पद्धतीत करून घेतो, आणि याच्यावरती आपली कॉम्पिटन्सी आहे, आणि याच्यावरती आपलं सध्याचं काम चालू आहे इतक्या वर्षापासून. आणि स्वाभाविकरित्या कुठली सेवा क्षेत्र म्हणलं की त्याला अनुभव जोड असतो, तो खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर सेवा चांगल्या पद्धतीत आपण यांचा आपला नेहमीचा हे असतो, भाव असतो की आपण ती व्यवस्थित पोचावी म्हणून त्याच्यामध्ये. तर इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आपलं असं कळतं की हा सगळा जो खेळ आहे, जसं प्लेईंग विथ फायर आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो, तसं प्लेईंग विथ वॉटर असं प्रकार, अशी ती परिस्थिती आहे. आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक तर पाणी नसतानाचं काम आणि पाणी असतानाचं काम आणि पाऊस असताना असलेलं काम, म्हणजे हे सगळं जे काय आहे हे सगळं स्किल्सशी निगडीत आहे. की आपण जेव्हा म्हणतो की आपण टाक्या स्वच्छ कराव्या, तर कुठला ऋतू महत्वाचा कुठला नाही, असा एक द्वंद्व प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यामध्ये असतो की आपण पावसाळ्यात का करायला पाहिजे, तसंही दूषित पाणी आहे. तर मी असं म्हणतो की इतक्या वर्षाचा अनुभव असं सांगतो की पाणी किती का दूषित असे ना, मेंटेनन्स कॉल हा आपला दर ऋतूला आवश्यक आहे. प्रत्येक ऋतूला आपला मेंटेनन्स कॉल असणं अपेक्षित आहे. तसंच बापूस सर्व्हिसेसनी आता इतक्या वर्ष काम केल्यानंतर असं कळतं की बापूस सर्व्हिसेस हायजीन का, तर कौशल्य असणारे लोक, म्हणजे आपण जे लोक माणसं पाठवतो साईटवरती, त्याच्यामध्ये जेव्हा हे पाऊस वगैरे किंवा हे सगळे ऋतू जेव्हा असतात, तर आपल्याला लक्षात येतं की ते कौशल्य असेल तरच तो हे सगळं काम करू शकतो. म्हणजे उंच टाक्या असतात, पाऊस चालू असतो, काम करण्याची परिस्थिती असते. तर जेव्हा हे मंडळींना जेव्हा आपण स्किल देतो, तर हे स्वाभाविकरित्या की हे काम पावसाळ्यात सुद्धा तितक्याच प्रिकॉशननी होऊ शकतं, असं ते स्किल्स आपण त्यांना देण्याची व्यवस्था करतो. आणि इतक्या वर्षात आपला अनुभव तोच आहे की आपण हे स्किल असेल तरच आपण सॅटिस्फॅक्टरी किंवा आपण समाधानकारक काम आपण देण्याची व्यवस्था करू शकतो त्याच्यामध्ये, अशी ती परिस्थिती.

0: या सगळ्याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. संदीप सर, तुम्ही आता सांगितलं तसं, म्हणजे तुमच्याकडे जे कर्मचारी आहेत, जो स्टाफ आहे तुमचा, त्यांच्या बाबतीत तुम्ही कसे डिसिजन घेता, त्यांची पण काळजी हा एक महत्वाचा मुद्दा असतो कंपनीच्या बाबतीत, तर ते कसं तुम्ही प्लॅन करता?
1: आता तुम्ही जर पाहाल ना की जेव्हा असं खूप पावसाळा होतो त्यावेळेस त्यांचे पण आजार पण असतात त्याच्यामध्ये, आणि आपण असं म्हणतो की इकडचे पण आजार पण जे आपण टाळण्यासाठी आपण ही सेवा देतो.
0: बरोबर,
1: म्हणजे
0: स्वच्छता
1: करतो आणि यांची हे आजारपण. तर आपण काय करतो की आपला एक प्रोटोकॉल असतो की जो कुठली सेवक असेल किंवा जो कुठला माणूस जाणार असेल की त्याचा हेल्थ चेकअप, त्याची स्वतःची काळजी, त्याच्या स्वतःच्या रिपोर्ट्स हे आपल्याला आपण मेंटेन करतो, जेणेकरून त्याला कुठलं इन्फेक्शन नाही ना आणि तो पसरत नाही ना तिथे गेल्यानंतर, याची काळजी आपण घेतो. आणि त्याला जर तसं काही असेल तर आपण त्याला थांबून काम करण्याची सुविधा उपलब्ध करतो की काही दिवस काही महिने की नाही बाबा. आता हे सगळ्याच ठिकाणी असं होत नाही. आपण बघतो की नाही का जर माणूसच नसेल तर काम होणार नाही,
0: बरोबर
1: अशी पण परिस्थिती आहे. पण जर आपण त्या नियमित पद्धतीने जर काळजी घेतली तर आपण चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि याची आता काळजी घेणारे जे मनुष्य असतात त्यांचं आजार पण, असे दोन परिस्थिती असते. बापू सर्व्हिसेस हायजीनचा प्रोटोकॉल असा असतो की ज्याला आपण म्हणतो की त्याची स्वतःची निगा तो व्यवस्थित मेंटेन केलं तरच तो चांगलं समाधानकारक काम देऊ शकतो, नाहीतर अन्यथा तो तसं काम देऊ शकणार नाही. स्वतःच आजारी असेल तर तो काम देऊ शकणार नाही आपल्याला. तेव्हा आपण याची खातरजमा करतो कामाला जाण्याच्या आधी की त्याला कुठला आजार नाही ना बाबा, म्हणजे तो अजून गेल्यानंतर आजार दुप्पट नको व्हायला आपल्याकडनं, त्याला सुद्धा आणि पलीकडे काम करताना सुद्धा त्याच्यामध्ये. तर त्याची काळजी घेतली होती बापू सर्व्हिसेस हायजीन मध्ये, अशी परिस्थिती.
0: बरोबर आहे, म्हणूनच बापू सर्व्हिसेसला हायजीन हा शब्द कसा जोडला गेलाय आणि तो किती तंतोतंत खरा ठरतोय हे तुम्ही आता सांगितलं की हायजीन आपण जर सांभाळायचं आहे तर ते हायजीनची सुरुवात आपल्यापासून असते, म्हणून कर्मचाऱ्यांचं हायजीन पण तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. या हायजीन बद्दलच आपण बोलतोय, तर ही स्वच्छता म्हणजे पाण्याच्या टाकीची स्वच्छता ही वर्षातून किती वेळा करावी असं तुमचं काही ठरलंय का, तुम्ही काय सांगाल?
1: आता याच्यामध्ये जर आपला अनुभव जे सांगतो की प्रत्येक ऋतुमान जसं बदलतं तसं आपण टाकी स्वच्छता करणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात वर्षातून 3 वेळा आपण नक्कीच का करायला पाहिजे, तर त्या त्यावेळेस ऋतुमान बदलले की पाण्यावरती होणारे परिणाम, आपल्याकडे जे पाणी येतं त्याची गुणवत्ता ही सारखी बदलत जाते, आणि मग ते स्वच्छतेचं प्रमाण सुद्धा तसंच आपण ठेवलं किंवा फ्रिक्वेन्सी, तर आपल्याला 3 वेळची स्वच्छता ही नक्कीच उपयोगी पडते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये होतं कसं की इकॉनॉमीचा पण भाग येतो की स्वाभाविकरित्या की अपार्टमेंटमध्ये बंगल्यामध्ये किंवा सोसायट्यांमध्ये हे जी काही त्यांची इकॉनॉमी चालते ते सभासदांच्या दिलेल्या मेंटेनन्सच्या फीवरनं चालते किंवा जे मेंटेनन्सचे लोक सहभाग देतात त्याच्यामध्ये आपला, त्या स्वाभाविकरित्या आपल्याला नाही का त्याचा फॅक्टर लक्षात घेऊन आपल्याला ती इकॉनॉमी मांडली लागते त्याच्यामध्ये, की जेणेकरून त्यांना ती पडू शकेल. कारण 3 वेळा स्वच्छता म्हणलं की स्वाभाविकरित्या ते खर्च पण तसा होतो त्याच्यामध्ये. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून बापू सर्व्हिसेस हायजीन जे आहे हे पाळतं का, तर सामाजिक दृष्टिकोनातून जन्म झालेली संस्था असल्यामुळं तो आपला पहिला फॅक्टर आहे त्याच्यामध्ये.
0: याबद्दल खरं तर डिटेल तुमच्याकडून ऐकून घ्यायचंच आहे, पण आजच्या भागाची वेळ संपत आली आहे म्हणून इथंच थांबूयात. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंग च्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. बापूज सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात संदीप पोद्दार सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येत.

0: काय मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पण एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गंड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
0: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूत सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापू सर्व्हिसेस हायजीन पुणे.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
9: नमस्कार.
8: अजित सर, बेडेकर मसाल्याची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षांपूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे.
9: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्याला आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं. आता आपण दुकानातनं जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या. आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्समध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवलेलं असायचं. आणि आमच्याकडे जी गिराई काही यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं. आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा भरणीमध्ये असं ते ट्रान्सफर करावं लागायचं. आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या भरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं. अशा पद्धतीने लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधनं चालत होता.
8: वा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणं, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747 99-877-98-747 99-877-98-747 वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं आपण समजू शकतो, पण होलसेल व्यापार कसा व्हायचा, किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
9: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं. म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपतनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडा भर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल.
8: अच्छा.
9: अशा प्रकारांनी हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या.
8: बरोबर.
9: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात,
8: बरोबर,
9: अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो.
8: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा व्यवसाय या उंचीला नेणं वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो, तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात. पण पुढच्या

0: बघात पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. एस हॉस्पिटलचे टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार
0: डॉक्टर. आपण बोलत होतो की पावसाळ्यात आपल्याला बऱ्याचदा युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात आणि त्यात सतत लघवीला जावं लागणं हा एक खूप महत्वाचा विषय आहे जो खूप कॉमन समजून दुर्लक्षित राहतो. तर या संदर्भात तुम्ही अजून काय माहिती देऊ शकाल आम्हाला?
7: जसं मी मागच्या वेळेला सांगितलं की बऱ्याच वेळेला मूत्र विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण न होणे, मूत्राशय पूर्ण रिकामं होणे यामुळे जावं लागतं. याचप्रमाणे आणखीन एक अशा स्वरूपाचं लक्षण असणारा आणखीन एक विकार आहे. म्हणजे पहिला विकार काहीतरी अडथळा आहे, जो अडथळ्याबद्दल मी म्हणेन की प्रोस्टेट किंवा मूत्राशयाचे पिशवतोंड लहान होणं हा अडथळ्याचं प्रमाण असतं. आणि याशिवाय मूत्राशयाची आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया आहे नीट न चालणे, ज्याच्यामुळे देखील तुम्हाला ज्याला आम्ही म्हणतो ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, हा प्रकार तर स्त्रियांमध्ये पण दिसून येतो.
0: अच्छा.
7: आणि विशेषतः अशा रुग्णांमध्ये त्यांना कोणताही ताण आला की त्यांना असं वाटतं की मला आहे युरिन करण्याला जाण्याची इच्छा होते त्यांना आणि ते कंट्रोल करू शकत नाहीत.
0: हा
7: एक प्रकार आहे. त्यामुळे जेव्हा आपण वारंवार लघवीला जातो त्यावेळेला नक्की मला अडथळ्यामुळे मला जावं लागतंय का, माझ्या मूत्राशयाची कार्यक्षमता आकुंचन होण्याची प्रक्रिया जास्ती वाढलेली आहे, ह्याप्रमाणे तपास करून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
0: बरं,
7: तर त्याबद्दल आपण पहिल्या प्रकाराबद्दल बोलूया.
0: नक्कीच या विषयाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी किंवा कोणत्याही प्रकारच्या मूत्रविकारांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे. संपर्क आहे 895-666-1649, 895-666-1649, 8955-666-1639. डॉक्टर पाटणकर, आपण बोलत होतो की कुठली कारणं आहेत आणि त्यानुसार काय ट्रीटमेंट घ्यावी लागते.
7: तर जेव्हा मी असं म्हणतो की अडथळा असतो की ज्याच्यामुळे मूत्राशय रिकाम होत नाही आणि वारंवार जावं लागतं, ह्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे प्रोस्टेट हे आहेच.
0: बरं,
7: दुसरं महत्वाचं कारण म्हणजे प्रोस्टेटचा विकार आता दिवसेंदिवस, म्हणजे मी जे माझा अनुभव असं सांगतो की पूर्वी हा विकार त्या मानाने जास्ती वाढत्या वयात दिसायचा, म्हणजे 60 नंतर दिसायचा किंवा 70 नंतर दिसायचा. आता हा विकार आम्ही 85 आसपासही आम्ही पाहतोय. म्हणजे थोडस ह्याच्या मध्ये मला वाटतं थोडस संशोधन करण्याची गरज आहे, पण नक्की हे झालेलं आहे की प्रोस्टेट ग्लँड तरुण वयातच वाढणे हा पण प्रकार दिसून आलाय. आणखीन एक तशा स्वरूपाचा आजार म्हणजे मूत्राशयाचे पिशवीचं तोंड लहान होणे, म्हणजे हा विकार तुम्ही आता तरुण मुलांमध्ये पण पाहायला लागले, म्हणजे अक्षरशः 30-32 मुलांमध्ये पण विकार दिसून आलाय, की ज्याच्यामुळे तो अडथळा झाल्यामुळे त्यांना लघवी साफ होत नाही, वारंवार जावं लागतं, असे विकार दिसायला लागलेले आहेत. आणि काही वेळेला असे दिसून आले की मूत्राशय इतकं वाढतं आकाराने की जी नेहमीची ज्याची कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो ती साधारणतः 300-350 ml असते, ते जवळजवळ 600-700 ml पर्यंत वाढू शकते. इतकं त्याचं गंभीर स्वरूप धारण करू शकतं. त्याच्यामुळे याचं निदान करणं आणि त्यावर उपचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी नक्की मी असं नमूद करेन की पूर्वी यासाठी जे ऑपरेशन करावं लागत होतं की ज्याची बऱ्याचशा लोकांना भीती असते, ऑपरेशन नको, शस्त्रक्रिया नको, कापाकापी नको, तर आता नवीन असे काही उपचार आलेले आहेत की ज्यामध्ये ऑपरेशन न करता किंवा कुठल्याच वरी कापाकापी न करता, कट न घेता हे उपचार नवीन तंत्रानुसार बरे करता येतात.
0: अच्छा.
7: आणि मला वाटतं या संदर्भात माझे सहकारी डॉक्टर गुरुराज अधिक आपल्याला माहिती देतील.
0: नक्कीच, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आजची वेळ संपत आली आहे त्यामुळे इथेच थांबूयात. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी किंवा कोणत्याही प्रकारच्या मूत्रविकारांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे. संपर्क आहे 895-966

0: 16 895 666 16 39 8955666 1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ओफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
11: सतारीचे बोल असोत
12: कि मंजुळ बासरी,
11: शततारांची संतूर असो
12: कि मंगल सनई,
11: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
12: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
10: श्रोते हो, सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
13: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारताची शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. 13व्या ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे सर्वसमावेशक भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीनं सरकारच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली असल्याचं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारत इस्रायल संबंध आणि सहकार्य दृढ करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यानाहू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला त्याबद्दल नेत्यानाहू यांनी मोदी यांना धन्यवाद देणारा संदेश समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. गुरुवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत इस्रायल विशेष धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि पश्चिम आशियामधील सध्याच्या परिस्थितीवरही चर्चा केली. बँकॉकच्या उपनगरात एका किशोरवयीन मुलानं केलेल्या गोळीबारात 8 जण ठार आणि 22 जण जखमी झाल्यानंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी बंदुकींच्या नियंत्रणाबाबत नवीन कायदे आणण्याचं आश्वासन दिलं आहे. या 14 वर्षांच्या मुलानं आपले आजी आजोबा आणि स्वतःचे 5 शिक्षक यांची हत्या करून नंतर आपलंही जीवन संपवलं. थायलंडमध्ये 1 कोटींहून अधिक नागरिक बंदुका बाळगतात, त्यामधले मोठ्या प्रमाणात बंदुका बेकायदेशीर आहेत. कोसळत्या पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सर्व यात्रेकरूंना भगवतीनगर इथं थांबवून ठेवण्यात आलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर असून सुमारे 1.5 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. पुरामुळे 98 जणांचा बळी गेला आहे. आपत्ती दल व्यवस्थापन दलाकडून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. केरळमध्येही पाऊस कोसळत असून 4 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 11:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण शांत रसातील काही गीत ऐकणार आहोत. त्याची आणि तिची प्रेम कहाणी या गीतातून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटातलं. कुमार सानू यांचा स्वर, जावेद अख्तर यांचे बोल आणि संगीत आहे RD बर्मन यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आपण लगेचच भेटणार आहोत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
5: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला.

0: तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुन्हा गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
3: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
2: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
4: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
5: अपने सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3,00,000 से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशन्स के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
6: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण त्याच्यावर आणि तिच्यावर प्रेमाची जादू कशी होते ते आता बघूया. गुलाम चित्रपटातलं हे गीत आहे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजातलं, बोल आहेत समीर यांचे.

0: श्रोते हो कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी

0: 0700-999-1827. नियम वटी लागू.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
0: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-808-797.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84-84-86-1900. 84-84-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, पहिल्या प्रेमाची पहिली नशा काय असते ते आता यानंतरच्या गीतात आपण जाणून घेणार आहोत. जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना, जतीन ललित यांचं संगीत आणि गायलं आहे उदित नारायण यांच्यासमवेत साधना सरगम यांनी.

0: महागाईचा वाढतोय गुंता.
1: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
0: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा. 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
4: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 August to 16 August पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
6: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड बिझीलँड बिल्डिंग पुणे.
9: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कधी कधी त्याचं प्रेम हे एकतर्फी देखील असू शकतं आणि त्यावेळेस त्याच्या मनातल्या भावना काय आहेत ते या गीतामधून आता आपण ऐकूया. चित्रपटाचं नाव बाजीगर, विनोद राठोड यांच्या स्वरात राणी मलिक यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत त्याच्या आणि तिच्या प्रेमाच्या काही गीतांच्या गोष्टी. ज्यावेळेस प्रेमाच्या अणाभाका घेतल्या जातात त्यावेळेस काही वचन देखील द्यावी लागतात. कार्यक्रमात आता ऐकूया खिलाडी या चित्रपटातलं अभिजित यांच्या स्वरातलं अनवर सागर यांचं हे गीत, ज्याला संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 मेगाहर्ट्सवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमात आपण लगेचच भेटणार आहोत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, प्रेमाची यानंतरची पायरी म्हणजे लग्न, आणि लग्न म्हटलं की वरात आलीच. तर आता ऐकूया विरासत या चित्रपटातलं कुमार सानू आणि जसविंदर नरुला यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

आणि श्रोते हो, जरी लग्न झालं तरी दोघांमध्ये अंतर मात्र पडता कामा नये अशी दोघांना देखील इच्छा असते. ऐकूयात कार्यक्रमात यानंतरचं हे गीत.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू. प्रथमे

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे।
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
3: फोन 93956 175।
4: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
5: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

श्रोते हो, प्रत्येकाच्याच नशिबात लग्न असतंच असं नाही, प्रेम सफल होतं असं नाही. त्यांच्या भावना काय आहेत ते या गीतामधून आता आपण जाणून घेऊया. चित्रपटाचं नाव जानम समझा करो. स्वर आहे अलका याज्ञिक यांचा, संगीत अनु मलिक यांचं आणि बोल मजरूह सुलतानपुरी यांचे.

0: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
2: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार तो कदम बढ़ाए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुणे ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: ज्यांच्या नात्यात कटुता आली त्यांना प्रेमाचा हात देणारं कोणीतरी भेटतच. कार्यक्रमात आता ऐकूया राजू बन गया जंटलमन या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज, जतीन ललित यांचं संगीत आणि गीताचे बोल आहेत महेंद्र देहलवी यांचे.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796999 1827। नियम वाटी लागू।
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
9: ज्यांची प्रेम कहाणी ही सफल झाली त्यांच्यासाठी हे गीत। आंटी नंबर 1 या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत।

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता काही क्षणात म्हणजेच 11:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक केंद्रामुळे संस्कृतच्या आधुनिक शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातला महत्वाचा टप्पा ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक केंद्रासाठी सुमारे 41 एकर जमिनीचा सातबारा काल विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणारी शैक्षणिक संस्था ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या बाणेर इथं उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाचं भूमिपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या केंद्रात दररोज 200 मुलांना सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुस्तकालय, वाचन कक्ष, सभागृह, लहान मुलांसाठी कार्यशाळा कक्ष आदी सुविधा इथं असणार आहेत. यूपीआय सेवा ग्राहकांसाठी मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय डिजिटल पेमेंट करू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असा निर्वाळा पीसीआयनं दिला आहे. या संदर्भातलं वृत्त प्रसारित झाल्यानंतर नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी काल पुण्यात लॉट्स काढण्यात आले. स्पर्धेची सुरुवात ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या तुती या एकांकिकेनं होणार आहे. तर समारोप आयएलएस लॉ कॉलेजच्या हाईड अँड सीक या एकांकिकेनं होणार आहे. स्पर्धेचं यंदाचं 61वं वर्ष असून स्पर्धेत 51 महाविद्यालयांचा सहभाग आहे. अमेरिकेतल्या युजीन इथं सुरू असलेल्या जागतिक युवा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या आशिष यादवनं भालाफेकीत रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा 19 वर्षीय आशिष हा नीरज चोप्रानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: या ठळक बातम्या आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आल्या.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
4: 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: एफएम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12:01 आणि 10 सेकंद झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी. आज ऐकूया याचा भाग 32. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. एका विचारवंताने खूप सुंदर लिहिले, स्तनपान ही केवळ बाळाला दूध पाजण्याची क्रिया नाहीये, तर ते एका आईने आपल्या बाळाला दिलेले सुरक्षिततेचे, प्रेमाचे आणि उत्तम आरोग्याचे पहिले वचन आहे. निसर्गाने आईच्या दुधाला अमृत म्हटलंय, पण हे अमृत बाळापर्यंत पोचवताना एका नवीन आईला शारीरिक आणि मानसिक पातळीवर कुठल्या संघर्षातनं जावं लागतं, या सगळ्याबद्दल मनमोकळी चर्चा करणार आहोत. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO अहवालानुसार बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 1 तासाच्या आत त्याला आईचं दूध मिळणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते, ज्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं. तसंच पहिल्या 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणीही न देता केवळ आणि केवळ स्तनपान म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग दिलं पाहिजे. आईच्या पहिल्या घट्ट पिवळसर दुधाला कोलेस्ट्रॉम किंवा चिकाचं दूध म्हणतात. यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अँटीबॉडीज असतात, जे बाळाचं अनेक आजारांपासून संरक्षण करतात. स्तनपानामुळे बाळाची बुद्धी तल्लख होतेच, पण आईलाही स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो. पण स्तनपानाबद्दल आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज, काही वेळेला तर अंधश्रद्धा सुद्धा आहेत. आपल्या समाजात या विषयावर सल्ले देणारे तर खूपच जण असतात आणि त्याच्यातनच अनेक गैरसमज पसरतात. यातला पहिला गैरसमज म्हणजे चिकाचं पिवळं दूध जे पहिले 2 दिवस आईच्या स्तनामध्ये तयार होतं ते जड असतं आणि ते बाळाला पचत नाही, म्हणून ते पिळून काढून फेकून द्यावं. पण हे पिवळं दूध म्हणजे बाळाची पहिली लस, फर्स्ट व्हॅक्सिन आहे आणि जे बाळाला मिळालंच पाहिजे. असाच दुसरा गैरसमज म्हणजे बाळाला वरचं पाणी, मध हे साठवलं पाहिजे, कारण आईचं दूध त्यावेळेला पुरत नाही. फॅक्ट अशी आहे की पहिल्या 6 महिन्यात बाळाला पाण्याचीही गरज नसते. आईच्या दुधामध्ये 80% जास्ती पाणीच असतं आणि त्यामुळे बाहेरचे पदार्थ दिले तर बाळाला त्यातून इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तिसरा गैरसमज म्हणजे सिझेरियन झालं असेल तर 2-3 दिवस दूध येतच नाही. वैद्यकीय फॅक्ट अशी आहे की सिझेरियन जरी झालं तरी आईच्या शरीरात दूध तयार होण्याची प्रक्रिया ही लगेचच सुरू होते आणि योग्य मदतीने पहिल्या दिवसापासून सुद्धा स्तनपान करता येते किंबहुना केलेच पाहिजे. नवीन मातांसमोर मात्र यासंबंधी काही खरोखर आव्हानं आणि समस्या पण असतात. वरून पाहताना स्तनपान नैसर्गिक आणि सोपं वाटत असलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये आईसाठी सुद्धा बाळ आणि स्तनपान ही क्रिया नवीनच असते आणि म्हणून आईला काही समस्यांचा सामना करावासा वाटतो. त्यातली कॉमन समस्या म्हणजे स्तनाग्र दुखणं किंवा चिरणं, क्रॅक किंवा सोर निपल्स. बाळ दूध ओढताना फक्त बोंड किंवा निप्पल तोंडात धरत असेल तर तिथली त्वचा चिरते आणि असह्य वेदना होतात. दुसरी समस्या म्हणजे स्तन जड होणं किंवा गाठ तयार होणं. काही वेळेला दूध जास्त तयार होतं किंवा बाळ पूर्ण ते पीत नाही, अशा वेळेला दूध स्तनातच साठतं आणि स्तन कडक होतात, त्यात गाठ येते आणि आईला ताप पण येतो. तिसरी समस्या म्हणजे दूध कमी येणं. मानसिक ताणतणाव, अपुरी झोप, अयोग्य आहार यामुळे सुद्धा दूध कमी येण्याची तक्रार काही वेळेला दिसते आणि म्हणूनच त्याच्यावरचे शास्त्रीय उपाय त्याविषयी माहिती घेऊया. आईला वेदनेत राहून स्तनपान करायला लावणं हे अजिबात योग्य नाही आणि म्हणून त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लॅचिंग पोझिशन. स्तनाशी बाळाला कसं पकडायचं ही गोष्ट खूप महत्वाची असते. बाळाला दूध पाजायची योग्य पद्धत म्हणजे बाळाच्या तोंडात फक्त निप्पल न देता त्याभोवतीचा काळा भाग म्हणजे एरियोला हा जास्तीत जास्त दिला गेला पाहिजे, त्यामुळे आईला वेदना होत नाही आणि बाळाला सुद्धा भरपूर दूध ओढायला मदत मिळते. दूध साठून देऊ नका. जर स्तन जड वाटत असेल तर कोमट पाण्याने शेकून किंवा हाताने किंवा ब्रेस्ट पंपाने दूध काढून घ्या, वाटीत एका साठवून ठेवा, जे नंतरही दूध त्यातनं देता येतं आणि त्यामुळे आईच्या स्तनामध्ये गाठी तयार होणार नाही. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहार आणि विश्रांती. आईने दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर द्रव पदार्थ, ज्यामध्ये पाणी, दूध, सूप हे घेतलं पाहिजे. आहारामध्ये डिंकाचे लाडू, मेथी, शेपूची भाजी, जिरे, शतावरी यांचा वापर अवश्य करावा, ज्यामुळे दूध वाढायला मदत होते. पण खूप तूप वगैरे तिला ठोसलं पाहिजे असं अजिबात नाहीये. नॉर्मल जेवण जे घरात बनतंय ते योग्य प्रमाणामध्ये तिने घेणं ही महत्वाची गोष्ट असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ जेव्हा झोपतं ना तेव्हा आईनेही विश्रांती घेणं महत्वाचं असतं, कारण शांत झोपेमुळे प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन हा चांगला वाढतो आणि ज्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला मदत करायला पाहिजे. स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाहीये, त्या माऊलीला त्या काळामध्ये मानसिक आणि शारीरिक आधार देणं, तिला चांगला आहार देणं ही पूर्ण घराची जबाबदारी आहे. या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून बाळाला त्याचा हक्क मिळवण्यासाठी नक्की मदत करूया. भेटूया पुढच्या भागात एक नवीन विषय घेऊन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
0: स्त्री आरोग्याची 52 याचा आता आपण ऐकला भाग 32. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवली या दोघांच्या जीवनावर आधारित यांचे ऋणानुबंध दाखवून देणारी एक सुंदर अशी मालिका सध्या आपण ऐकतो आहोत, आवली आकाशाची सावली. आज याचा भाग 13. लेखन केलंय अनुराधा म्हात्रे यांनी आणि यामध्ये सहभाग आहे अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. ऐकूया आवली आकाशाची सावली.

0: तुकाराम महाराजांना समाजातून प्रेम मिळत होतं, तसाच विरोधही होत होता. कर्मकांडाबद्दल त्यांची परखड मतं कर्मठ लोकांना पटत नव्हती. त्यांनी धर्मपीठाकडे तक्रार केली. त्यानुसार वाघोलीच्या रामेश्वर भट्टांनी त्यांना अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. नाईलाजास्तव अतिशय दुःखानी महाराजांनी वह्या बुडवल्या. अवलीबाई आणि इतर लोकांनाही याचं फार वाईट वाटलं. वह्या बुडवल्यानंतर महाराज तिथेच धरणं धरून बसले.
1: 10 दिवस उलटून गेले तरी महाराज तिथेच नामस्मरण करत बसले. अन्नाचा कणही पोटात गेला नव्हता. फार थकून गेले होते. मी सुद्धा अन्न वर्जच केलं होतं. पण माझं जाऊ देव मेलीचं, बाईची जात जन्मापासूनच काटक असते. बुवांची मात्र काळजी वाटत होती. मी वारंवार मंगळाईला हात जोडत होते. बघता बघता 13 दिवस सरले. बुवांचा आवाज अधिकाधिक खोल जात चालला होता. आणि अचानक कान्होबा भाऊजी धापा टाकत आले.
2: वहिनी, अहो चला लवकर, अहो अभंग तरले.
1: अगं बाई, मला भारी आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई मंगळाही तारलंस ग बाई तारलंस. भाऊजी अहो मंगळाईने काढल्या वया हा का लोकांनी लिहून काढले? अहो सांगा ना भाऊजी, सांगा लवकर. भाऊजी काही न बोलता झपाझप चालत होते. मीही त्यांच्या मागे धावतच सुटले. पांडुरंग हरीचा गजर करत लोक महाराजांना आधार देऊन आणत होते. मी भाकर तुकडा ओवाळून महाराजांना घरात घेतला. कुणीतरी पटकन भाकऱ्या आणि कोरड्यास घेऊन आले. संताजी भाऊजींनी महाराजांना जेवायला बसवलं. मी नको नको म्हणत असताना संगत मला बी बसवलं. मला बाई भारी लाज वाटली. पण खरं सांगू, त्या दिवसासारखी अंगत पंगत आधी कधी झाली नव्हती आणि नंतरही कधी झाली नाही. अवीट चव होती त्या अन्नाला. दुसऱ्या दिवशी रामेश्वर भट्ट दारात उभे राहिले. ओटीवर बसलेल्या महाराजांच्या पायावर घाईघाई डोई ठेवली.
2: अहो शास्त्री काय करताय? महाराज मला क्षमा करा हो. अहो मी चुकलो, अहंकाराने वाया गेलो. खरं सांगतो, आपण मला पदरात घ्या, मला आपला शिष्य करून घ्या.
1: त्या दिवसापासून रामेश्वर भट्ट महाराजांचे शिष्य झाले. इतर अनेक लोकही महाराजांकडे भक्तिभावाने पाहू लागले. महाराजांच्यात मात्र थोडा सुद्धा फरक पडला नाही. लोक छळ करायचे, अपमान करायचे तेव्हाही शांत असायचे आणि आता डोक्यावर घेऊन नाचायला लागले तरीही ते शांतच राहिले. प्रसन्न चित्ताने भजन कीर्तन करत राहिले. पण एक होतं, अलीकडे मात्र त्यांचं चित्त दुसरीकडेच कुठेतरी लागल्यासारखं वाटत होतं. मला म्हणायचे,
2: बर का आवले, नाही म्हणजे आम्ही आता निघालो, आम्ही आता वैकुंठाला जाणार.
1: मीही गमतीनी म्हणायचे, हो जावा आहो, पण ते वैकुंठ म्हणे खूप लांब आहे, सांभाळून जावा. आणि बरं का, फार वेळ थांबू नका. हा महाराज आजकाल लोकांना उपदेश सुद्धा फार तळमळीने करत होते.
2: आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे.
1: आभाळाकडे नजर लावून सतत मला सांगायचे,
2: अग आवले, तो बघ साक्षात पुरुषोत्तम दुरून येताना माझ्या दृष्टीला पडतोय. शंख चक्र गदा पद्म काय तो थाट. वैकुंठाहून माझा हरी आला. अगं बघ, लवकर बघ, गरुडावर बसलाय बरं. पांडुरंगा, तू माऊलीहुनी प्रेमळ आहेस, प्रेमाचा कल्लोळ आहेस. तुझ्या पुढे चंद्राची शीतलता ती काय. पंढरीनाथा, तुझ्या चरणी माथा ठेवतो रे. तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराधा.
1: दिवसेंदिवस महाराजांची तळमळ वाढत चालली होती. फाल्गुन वद्य प्रतिपदेची रात्र होती. आज मी रात्रभर कीर्तन करणार असं महाराज मला सांगून गेले. हे काही मला नवीन नव्हतं. महाराज एकदा कीर्तनात रंगले की त्यांना दिवस आहे का रात्र याचं भान उरायचं नाही. महाराज कीर्तनात जीव ओतू लागले.
2: आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला, त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया मायबाप. आला आला गरुडावर बसून माझा मायबाप आला.
1: उत्तर रात्री महाराज घरी आले. थोडा वेळ झोपले, पहाट फुटली. मी जात्यावर दळण करत बसले होते. पहाटेच्या त्या शांत वेळी सगळीकडे चिडी चूप होती. तेवढ्यात मला महाराजांची चाहूल लागली. बघते तो काय, महाराज स्नान उरकून बाहेर जायच्या तयारीत होते. मी पटकन पुढे झाले. आहो आता कुठे निघालात, रात्री किती उशिरा आलात तुम्ही.
2: बरं झालं आवली तू पुढे आलीस ते. मी वैकुंठाला निघालोय, तू येतेस का माझ्या बरोबर.
1: हे काय खोळ, आता कुठं आहे तुमचं वैकुंठ, आणि मी कशी येणार. इथं घरात कामं काय थोडी आहेत. आणि काय हो, त्या वैकुंठाला काय सोनं लागलंय का?

0: हे बघा, तुम्ही भी कुठं जाऊ नका.
1: नाही नाही अगं, असं कसं, मला जायला हवं. अगं कीर्तनाला लोक जमली असतील, मलाच उशीर झालाय. हे बघ, निघतो मी बर का.
0: मी आओ आओ करेपर्यंत महाराज पायऱ्या उतरून अंगणात पोहोचले. आता कसले येणे जाणे, आता खुंटले बोलणे, असं काहीसं पुटपुटत होते. मी नाराज झाले. पोरांच्या पाठीत धपाटे घालून त्यांना उठवलं. स्वतःशीच बडबडत राहिले. एक शब्द कधी ऐकतील तर शपथ. त्या काळ्याचं कीर्तन करायला लागले ना की त्यांना वेळेचं तर नाहीच, पण बायका पोरांचं बी भान राहत नाही. जाऊ दे, नेहमीच आहे, बडबडून काय उपयोग. ऐकायला कोण आहे? तिकडं कीर्तनात दंग झाली असणार स्वारी.
1: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असू द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. पांडुरंग पांडुरंग.
0: दुपार होत आली तरी महाराजांचा ठिकाणा नाही. एवढ्यात जोराची वावटळ सुटली. धरणीची माती आकाशाला भिडली. वाऱ्याचा आवाज आसमंत भेदत होता. अरे देवा, या वादळ वाऱ्यात बुवा कुठं असतील? बघायला तरी कसं जावं बाई? पोरबी भिवून गेली आहेत. थोड्या वेळानं वादळ शांत झालं. चला आता भाकऱ्या थापाव्यात. पोरासनी दोन घास खाऊ घालावं आणि महाराजांना बी घेऊन जावं, असा विचार करत मी उठले. तोच चार दोन लोक ओरडत आले, महाराज वैकुंठाला गेले, महाराज वैकुंठाला गेले, महाराज वैकुंठाला गेले. अहो, भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले असतील, तेच त्यांचं वैकुंठ. माणसं खिन्नपणे नाही नाही म्हणत राहिली. मग मात्र मी घाबरले. मी पण त्या माणसांबरोबर धावत सुटले. पोरं बी मागोमाग आली. आता फुपाटा शांत झाला होता. दूरवरच स्पष्ट दिसत होत. मी महाराजांना साथ घालायला लागले. धनी धनी धनी, कुठे आहात तुम्ही? बुवा, ओ बुवा, या ना, लवकर या, लवकर या. माझं चुकलं खाओ काही, लवकर या. बराच वेळ टाहो फोडत राहिले. कुठून तरी बुवांची साद ऐकल्याचा भास झाला.
1: आवले,
0: मी चमकून आजूबाजूला पाहिलं. सगळं शांत होत. फक्त नांदुरकीचं झाड मूकपणे पानं गाळत उभं होत. मी डोळे पुसले. पोरांच्या पाठीवरून हात फिरवत शांतपणे बोलले, काही म्हणा बाबांनो, माझी खात्री पटली आहे. आपले महाराज वैकुंठाला गेले, त्यांच्या लाडक्या पांडुरंगाने त्यांना वैकुंठाला नेलं. हो, पांडुरंगच, आता काळ्या नाही. महाराजांनी जो हा विठ्ठल भक्तीचा खेळ मांडलाय ना, तो जगाला कायमच कल्याणाची वाट दाखवणार, आणि त्यामध्ये महाराज आहेतच. अशी आहे माझ्या आयुष्याची चित्तरकथा. जीवन जगत असताना कधी रागवले, कधी प्रेमाने वागले, बुवांची आणि पोरांची काळजी तर कायमच करत राहिले. जशी परिस्थिती आली तशी जगत राहिले, त्यावर कधी विचार नाही केला. पण आज माझ्या संसाराची कथा सांगत असताना मीच मला सापडत गेले. बुवा आणि मी, किती विचित्र जोडी. त्यामुळेच मला सारखी कटकट करावी लागायची. पण आज कळते, यामध्ये त्यांच्या पांडुरंगाचीच योजना होती. त्याने बुवांसाठी लोकांना भक्ती मार्ग शिकवण्याचं काम दिलं, आणि या जगद्गुरूंचा प्रपंच सांभाळण्याचं काम मला दिलं. मला पांडुरंगा, धन्य आहे रे मी, धन्य. अगाध आहे तुझी लीला.

खरंच केवळ अद्भुत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र ठाऊक होतं, पण आवलीबाईंच्या तोंडून ते ऐकताना त्याचे अनेक पदर उलगडत गेले. महाराजांनी भक्ती मार्गाची पायवाट सोपी केलीच, पण सामान्य माणसाला जगण्यासाठी दिशाही दाखवली.

शहरातून शेकडो वर्ष साऱ्या जगाला शिकवण देणाऱ्या आकाशा एवढ्या थोर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना त्रिवार वंदन. आणि अशा आकाशा एवढ्या तुकोबारायांची जणू सावली बनून त्यांचा संसार अटीतटींनी कवेत घेऊ पाहणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या, त्यांच्या सहचरी आणि युगायुगांची माय माऊली असलेल्या अवलीबाईंनाही मानाचा मुजरा.

0: आत्ताच आपण ऐकलात आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग 13वा. मैत्रिणींनो, आज या कार्यक्रमाचा आपण ऐकलात अंतिम भाग. लेखन केलं होतं अनुराधा म्हात्रे यांनी आणि यामध्ये सहभाग होता अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता ऐकूया एक बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांनी एका उत्कृष्ट पत्नीची, उत्कृष्ट मातेची, उत्कृष्ट सुनेची आणि उत्कृष्ट मुलीची ह्या भूमिका चोख निभावल्यास, पण त्याबरोबरच त्यांनी स्वतःचं आयुष्य देखील समृद्ध केलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत जानकीताई जगन्नाथ कुंटे. आज आपण त्यांचं संपूर्ण जीवनपट, त्यांचं हे बहुआयामी फुलणारं सुंदर असं व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत. जानकीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
4: नमस्कार, धन्यवाद.
0: जानकीताई, तुमचं आयुष्य, तुमचं संपूर्ण जीवन हे वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे. मग त्यात पर्यावरण आहे, किंवा सर्पमित्रासारखं तुम्ही काम केलं आहे, किंवा पक्षीमित्र म्हणून तुम्ही काम केलं आहे. या सगळ्यांबरोबरच सगळ्यात मुख्य म्हणजे जगन्नाथ कुंटे यांच्या पत्नी म्हणून तुम्ही, ती भूमिका खूप मोठी होती. किंवा आता तुमच्या मुलांचं जे वेगळं भवितव्य आहे ते तुम्ही घडवलं आहेत, हे सगळं बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हणता येईल खरं तर इथे. तर आपण सुरुवातच करूया की पर्यावरण रक्षण, पर्यावरणाचं संपूर्ण काम पर्यावरणासाठी तुम्ही केलं, ते कशा प्रकारचं होतं आणि त्याची आवड किंवा मनापासून कधीपासून वाटलं की करावं असं?
4: ह्या सर्व जडणघडणीमध्ये मला अधिक कृतज्ञता व्यक्त करायची माझे आई वडील, माझे भावंड, माझे गुरुजन आणि वेगवेगळे कोर्स जेव्हा मी केले त्याचे जे कोणी गुरु होते, कोणी कोणी जे अनेक होते, तर त्यांच्या प्रती मी अत्यंत कृतज्ञ आहे. आणि त्यांनी शिकवलं नसतं तर मी नुसतीच मनामध्ये तडफडत राहिले असते की मला हे येत नाही, मला हे माहीत नाही, मला ते करायचंय पण मला येत नाही. आणि कोर्सेस वेगवेगळे केले आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्याचं कारणही सामाजिक बांधिलकी आपण जे मानतो, तर त्याच्यातनंच मी समाज कसा घडतो, पृथ्वी आहे, जग आहे, जमीन आहे आणि माणसं आहेत, त्याच्याबरोबर निसर्गही आहे.
0: बरोबर,
4: त्या निसर्गाचं रक्षण करायला हवं की जे आपल्याला अन्न पण देतं.
0: बरोबर,
4: निसर्ग आणि त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि म्हणून मी ते पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जे काही माझ्याकडनं खारीचा वाटा होईल तो करायचा प्रयत्न.
0: काय प्रकारचं काम केलं मग तुम्ही?
4: सांगायचं म्हटलं तर विविध उजाड मारांवर म्हणा किंवा उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये झाडं लावणं.
0: अच्छा.
4: आणि जी देशी, सगळ्यात मुख्य म्हणजे देशी झाडं आहेत की जे आपल्याला उपयोगी पण आहेत आणि त्यांची वाढ होणं गरजेचं आहे, अशा दृष्टीने मग मी प्रयत्न करत राहिले. मी भारतभर 2 संस्थांबरोबर नेचर कॅम्प्स केले. जिथे कुठे कॅम्पला जाईन तिथे शक्यतो जर तिथल्या बिया मिळाल्या काही वृक्षांच्या तर मग त्या आणायच्या. आणि मग आमच्या इथे महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी जी पुण्यामध्ये आहे त्याचे एक डोले काका म्हणून आहेत, तर

0: त्यांच्याकडे मी त्या सुपूर्त करत असे. त्या ढोलेकाकांचं एक काम अतिशय वेगळं आणि खूप सुंदर काम करतात ते. रिटायरमेंट नंतर मी तर स्वतः इंजिनियर होते आहेत म्हणजे ते, आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी काय करायचा उद्योग बलभक्कम आहे तर आपण काय करूया असं त्यांच्या डोक्यात आलं. त्यांची जमीन पण होती आणि मग त्यांनी ती रोपं तयार करून कुठे कुठे शहरांमध्ये किंवा जिथे उजाड माळण आहेत अशा ठिकाणी लावायला सुरुवात केली. आतापर्यंत लाखाच्या वर त्यांनी रोपं अशी लावायला दिलेली आहे. रुजवा बिया रुजवायच्या आणि द्यायच्या. आणि मग अशी ही एक एक माझी गुरुस्थान आहे. तो प्रसिद्धी परांगमुखता काय असते हे त्यांच्याकडनं शिकावं.
1: म्हणजे तुम्हाला पण आणि लहानपणापासूनच आवड होती?
0: आवड होतीच. म्हणजे लहानपणापासून आवड म्हणजे माझी इतकी आवड होती. आम्ही सुभाषनगर जे आहे तिथे राहतो. माझ्या वडिलांचं घर होतं, बंगला होता. आजूबाजूला मोकळी जागा होती. कॉलनीमध्ये कोणाकडेही छोटस फुलझाड वेगळं दिसलं, वेगळ्या रंगाचं फुल दिसलं, मी तिथलं त्या काकूंना विचारायचं हे मी रोप नेऊ का.
1: ओ किती छान.
0: याची फांदी लागते का, मुळासकट रोप लावावं लागतं असं त्यांना त्यांनाच विचारायचं. आणि ते घेऊन ये सण आपल्या घरात लावायचं बागेमध्ये. असं खूप लहानपणी मी परत काय काय लावलेलं होतं. आमच्या घरी मुळात पडल्यांनी पण काही झाडं लावलेली होतीच. बेलाचं झाड होतं आमच्याकडे, नारळाचं झाड होतं, पेरूची झाड होती, आंब्याची झाड होती, दोन तीन प्रकारची आंब्याची झाड होती. दर्भ म्हणून एक धार्मिक कार्य अत्यंत आवश्यक असतो. ते दर्भाचं बेट आमच्याकडे होतं.
1: अच्छा.
0: आणि गाई होते आमच्या घरी. ती उत्सुकता पण माझ्या होते की सजीवांबद्दल मला अत्यंत उत्सुकता. आई आमची आता उसळीसाठी धान्य भिजवलं की मी त्याच्यातलं चिमूटभर धान्य काढून वाटीत घ्यायची, थोडस पाणी घालून उन्हाच्या जागी ती वाटी ठेवायची आणि असं त्याच्याकडे बघत राहायची की याला पान कधी फुटणार, मूळ कधी येणार.
1: म्हणजे मनातच मुळापासून होती, पहिल्यापासून
0: मला उर्मी
1: उर्मी होती
0: की
1: काहीतरी निसर्गाप्रती करायचं.
0: आपल्या आवड माझ्या मोठ्या मुलग्यामध्ये आली, कृष्णामध्ये जास्त आहे ती.
1: तुम्ही पर्यावरण रक्षणाबरोबरच तुम्ही सर्पमित्र म्हणून पण काम केलं,
0: हो,
1: ती कशी काय आवड निर्माण झाली?
0: त्याचाही एक छोटासा किस्सा आहे. पूर्वी आम्ही लहान असताना नागपंचमीच्या दिवशी टोपलीमध्ये गारुडी ते घेऊन यायचे आणि मग ते फुंकर मारणार, मग ते सापवरती डोकं काढणार,
1: टोपली
0: खूप छान प्रोसिजर असते ती त्यांची. तर ती मी टकलावून बघत होते. आमच्या आईने त्या दिवशी तिला जे काही शक्य होतं त्या हळद कुंकू आलं, फुटाणेला ह्या दिल्या, आणखीन नैवेद्य वगैरे दिला आणि आई नमस्कार करून घरात गेली. बाहेर आमच्या ओसरीसारखं होतं, तिथे मनुष्य येऊन तो घेऊन आला होता आणि मी आपली बघत बसली आहे की ते कसं करतोय काय करतोय. मी त्यांना परत एकदा म्हटलं, परत एकदा काढा ना त्याला वरती. तर त्यांनी ते फुंकर मारून ते चाकण उघडलं आणि मग त्यांनी परत डोकं बाहेर काढलं असं झालं. तर मी उत्सुकतेने बघते म्हटल्यानंतर त्यांनी काय करावं
1: काय केलं
0: ते माझ्या गळ्यात घेतलं चापाचं वेटोळ नागाचं.
1: अरे बापरे.
0: आणि मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे आत्ताच मी तुम्हाला बोलतेय ना तर मला तो मानेला स्पर्श जाणवतोय. रेशमापेक्षा मऊ स्पर्श आणि गार खूपच छान वाटलं होतं.
1: म्हणजे साप बघितल्यानंतर, नाग बघितल्यानंतर एखादा
0: सर्वसाधारणपणे सगळ्यांना भीती वाटते, पण मला ते इतकं आवडत होतं की ते गळ्यातच ठेवून मी घरात गेले. घरात आत गेले, आईला दाखवलं, म्हणजे आई आई हे बघ माझ्या गळ्यात घातलं.
1: बापरे.
0: आई इतकी घाबरून गेली होती.
1: आईने पटका दिला असणारे.
0: आईने नंतर पटके दिले तर गोष्ट, पण पहिली बाहेर हो, पहिली बाहेर हो म्हणे त्या माणसाच्या तिकडे जा म्हणत. आणि मग ते मी बाहेर गेले, त्यांनी ते गळ्यात तिला आईने सांगितलं काढायला. मला ते काढायचं नव्हतं खरं म्हणजे, पण नायला
1: स्पर्श तुम्हाला जवळीक निर्माण करून
0: निर्माण करून गेल्या. आणि मग ते घावासना सवय होती की ह्याच्याबद्दल आपल्याला जास्ती माहिती करायला हवी. मधला काळ असा झाला की शिक्षण, लवकर लग्न केलं, मुलं आणि त्यांचं सगळं शिक्षणाचा हा सगळा आल्यानंतर मला त्यातनं काही वेळ नाही मिळाला. जेव्हा मुलं नोकरीच्या वयाला आली किंवा ग्रॅज्युएशनच्या वयाला आली आणि जेव्हा आर्थिक उपलब्धता होती की असं मी काही काही कोर्सेस करू शकेन, 2007 साली ही गोष्ट मला करायला मिळाली. आणि मग तिथून पुढे मी सुटलेच. नाग सापाचवणे, मारण्यापासून वाचवणे हा एक फक्त उद्देश. कारण साप कुठलाही साप असो हा आपला मित्र असतो. कशा दृष्टीनी तर त्यांचं अन्न काय असतं? बेडूक, खेकडे, तर उंदीर,

0: छोटे विषारी प्राणी किंवा झुरळं वगैरे अशी सुद्धा, अगदी छोटी जी पिल्लं असतात ती झुरळं वगैरे सुद्धा खातात, पाली खातात, आणि मग ते आपल्या उपयोगातच आहेत.
1: हो बरोबर आहे.
0: शेतीचं नुकसान करतात किती उंदीर, आणि त्यामुळे त्यांना वाचवलं पाहिजे हा एकच उद्देश मनात ठेवून. आणि शहरामध्ये काय होतं, सर्वजण नागपंचमीला मारे हात कुंकवून मनोभावे नमस्कार करतात वगैरे वगैरे, पण कुठेही काही वळवळताना दिसलं की लगेच पहिलं त्याला मारा. आणि भीती मनात का असते खरं ती भीती मनात, मला तर खूप उत्सुकता होती आणि लोकांना भीती का वाटते, पण मला असं नंतर म्हणजे निरीक्षणात मी हे शिकले की त्यांचं जे सळसळत जाणं असतं किंवा चकचकीत अंग असत त्याची भीती वाटते कुठेतरी लोकांना.
1: किंवा असं पण असू शकेल की काही त्यातले विचारी असतात, मग हा नेमका विचारी कोणते हे माहीतच नसतं.
0: माहीत नसतं तर ते माहीत करून घ्यायला आजकाल पुस्तकं पुष्कळ आहेत. रोमिलस विटेकरांचं खूप सुंदर पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सचित्र पुस्तक आहे, ते म्हणजे सापाची पाठीवरची बाजू, पोटाकडची बाजू, तोंडाची बाजू, आणि विषारी का बिनविषारी आहे आणि त्याचं सगळं माहिती असं, ते खूप छान पुस्तक आहे. आपल्या नीलम कुमार खैऱ्यांनी पण अशी पुस्तिका छोटीशी काढलेली आहे, ती पण खूप उपयुक्त आहे, जरूर घ्या आणि अभ्यास करून आपल्या आसपास जर समजा असा काही प्रसंग आलाच घडलाच तर त्याच्यातनं सावध होऊन उपचार करा.
1: आणि ते सापांना शक्यतो न मारता आपण त्यांना सोडून कसं देऊ शकतो ह्याचा विचार केला पाहिजे.
0: बरोबर.
1: असा काही एखादा वेगळा अनुभव होता का की साप पकडायला गेले वेगळा, किंवा
0: आयुष्यात मी आजही आता शेवटच्या श्वासापर्यंत ती पथ्य मला पाळायला लागणार आहेत की पालक, मेथी, शेपू या भाज्या खायच्या नाहीत, गवार नको, वांग नको, मिरची ढोबळी नको, हिरवीची अजिबात नको, शेवग्याची शेंग शेवपण म्हणू नका, ताजी असेल तरच का, 24 तास झाडावरनं तोडून 24 तास व्हायच्यात, खाल्ली तर खाणे तर शेवपण म्हणू नका, अशी पथ्य मी पाळतीये. त्याला कारणीभूत एक प्रसंग असा घडला, आम्ही तेव्हा तपोदाम मध्ये राहत होतो आणि तिथून जवळच एक गोठा होता म्हशींचा, आणि त्या गोठ्याच्या तिथे थोड्या अंतरावर असेल बांधकाम झालेलं होतं, घर नवीन होतं त्यांचं बांधलेलं, आणि त्या 2-4 दिवसांनी वास्तुशांत आहे म्हणून ते लोक आधीच थोडस सामान घेऊन राहायला आले होते, घराची साफसफाई चालली होती, थोडंसं काहीतरी अळगळीचं फर्निचरचं तुकडे इकडे तिकडे काय काय होतं, कपाटं त्यांनी आणून ठेवलेली होती. तर त्या खबदाडीत म्हणूया आपण त्याला, जिथे ती
1: अडगळ सगळी
0: होती, तर तिथे एक साप जाऊन बसलेला होता. ती मादी होती, रसेल स्वायपर किंवा घोणस म्हणतात मराठी त्याला, तर ती होती तिथे. सकाळी ती मुलगी केर काढायला म्हणून गेली कुंचानी हा त्याला, तर कसा तरी असा आवाज आला हुस असा, ती मुलगी घाबरली, तिने पुन्हा एकदा कुंचा फिरवला, पुन्हा आवाज आला, आणि मग ती वाकून पाहायला गेली तर तिला ते दिसलं काहीतरी आहे तिथे, मोठ्याने ओरडली, भाऊ आला, ते भावानी पण बघितलं, भावानी पण तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला, तरी ती काही आली नाही. म्हणताना मग त्यांनी आरडाओरडा करायला केली शेजार पाजाऱ्यांना, हा काम आली तेथे गोठावाल्यांना माहिती होतं मी साप पकडते वाचवते हे म्हणून, त्यांनी मला निरोप पाठवला की ताई इकडं घरात साप आहे. आणि पावणेसातची वेळ, 6:45 सकाळची, तर 2 जून हा दिवस होता, म्हणजे मे अखेर जून जुलै हे त्यांचे विणीचे हंगाम असतात, सर्व प्रकारच्या सापांचे विणीचे हंगाम असतात, त्यामुळे पिल्लं पण खूप वेळा तुम्हाला जे दिसतात या दिवसामध्ये, तर त्याचं कारण ते आहे की ते अन्न शोधायला त्यांचं बाहेर पडणारच ना,
1: आणि पावसामुळे पाण्यांनी ती बिळ पण
0: त्यांची बिळ पण भरतात आणि त्यामुळे ते बाहेर येतात. हातात धुणवाट टाकायची काठी घरात होती जी छोटीशी 3-3.5 फूट काठी घेतली आणि गेले तिथे, गेले तिथे बघितलं तर मग लक्षात आलं, म्हटलं नाही हा विषारी आहे प्रकरण, पण पुन्हा घरी जाऊन काहीतरी
1: आणायचं
0: असं काही वेळ नव्हती ती, कारण ती चिडलेली होती, 2-4 वेळा हलवली गेली तिने, भावानी पण तिला बाहेर यायच्यासाठी हे केलेलं होतं. मग मी गेल्यानंतर तिथलं कपाट वगैरे पण हलवलंच होतं आम्ही, तर ती मोकळ्या जागेत आल्यानंतर मग मी तिला तिथे त्या बाई ज्या होत्या घरातल्या त्यांना सांगितलं, म्हटलं मला एक मोठ्या तोंडाचा डबा द्या, तर त्यांनी पितळी गोल डबा दिला.
1: अच्छा बापरे.
0: मोठ्या तोंडाचा पितळी गोल डबा दिला, तुम्ही तो आडवा ठेवला झाकण उघडून, आणि तिला इन्सिस्ट करत होते की त्या डब्यात जाईल, पण ती त्याच्या बाजूला गेली की थोडासा खालायचा मग तो डबा,
1: हो गोल
0: गोल होता त्यामुळे तो खालायचा, त्यामुळे तिला काही आतमध्ये जाता येत नव्हतं, तर मी डाव्या हाताने तो डबा वरच्या बाजूनी पकडून ठेवला आणि तिला उजव्या हाताने काठीने इन्सिस्ट करत होते. ती चिडलेलीच होती, व्यायला आली होती ती. तर आणि सुरक्षित जागा त्यासाठी अर्थातच शोधत होती, पण ते काही झालं नाही म्हणताना तिने मी तो जो डावा हात वरती धरला होता त्याच्यावरती तिने फटका मारला. ती चावली मला, पण तरीही मी तिला बंदिस्त केली. तिथल्या लोकांना म्हटलं मोठा दगड आणा चांगला, कारण यांच्यात ताकद खूप असते, ते झाकण उडवून लावू शकतात. थोडस सैलसर होत कट म्हणताना मी त्यांना म्हटलं दगड आणा, तो ठेवला त्याच्यावरती आणि मग माझ्यावर प्रथमोपचार केली. म्हणजे त्यांना म्हटलं एक मेणबत्ती द्या आणि सुरी द्या दंडाला, म्हणजे मनगटाजवळ चावलं होतं ते, तर दंडाला पट्टी बांधली मी, आवळपट्टी
1: रक्त
0: जी हा, जे मी पुस्तकात वाचून किंवा नीलम कुमार खैर यांची प्रत्यक्ष भेटून जेव्हा बोलले होते तेव्हा त्यांनी सांगितली होती. आणि ती आवळपट्टी बांधायची हे माहिती होतं, त्यामुळे ती आवळपट्टी बांधली. जिथे तो चावा होता माझ्या हातावरून तिथलं, तिथे माझ्या बऱ्याच बांगड्या घातल्या होत्या तेव्हा हातामध्ये, आणि त्या बांगड्यांच्या खालून जो एक दात मला दिसला होता तिथे मी त्या सुरी तो तिथे स्टरलाइज कुठे करत, म्हणून मी त्यांना ती मेणबत्ती मागितली होती, त्याच्यावरती जराशी फिरवली गरम करून, मग ती जरा कोमट असतानाच त्याला छेद देऊन, आणि आपण जसा चोखायचा आंबा पिळून वरच देठ काढून हे करतो ना पिळून चीक काढून, तसं मी ते चीक काढण्यासारखे त्या क्रिया, म्हणजे की जर समजा वरती सरकलं असेल
1: रक्त सगळं बाहेर येण्यास,
0: ते बाहेर येण्यास विषारी रक्तापेक्षा रक्तामध्ये मिसळलं गेलेलं असेल ते विष, ते बाहेर येण्यासाठी तसं केलं. आणि एकीकडे माझा तोंडाचा पट्टा चालत होता, पहिले रिक्षा बोलू तिथले जमले लोक कशाला, म्हणे इथे स्थानिक डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडे, म्हटलं नाही पहिले ससून गाठायचं मी रिक्षा बोलू आता बोलतो. 9 दिवस ससून मध्ये मस्त नक्की पाहुणचार घेतला त्याचा.
1: बापरे बापरे,
0: ते डॉक्टर पण चकित झाले होते की मी माझ्या पायाने चालत परत घरी चालले आणि कुठलाही अवयव कापायला न लागता.
1: ग्रेट.
0: ते डॉक्टर राजन शिर्के, ते आजही मी कुठे जर दिसले भेटले माझ्या पायाला हात लावून नमस्कार करतात, एवढा विषारी साप चावून सुद्धा ही बाई जिवंत आहे आणि पुन्हा ते काम सोडलेलं नाहीये. मी
1: खरंच ग्रेट, खरंच
0: ग्रेट ती मला हे झाली की नाही साप वाचलेच पाहिजेत. त्या दृष्टीने मी बऱ्याच शाळांमधून सुद्धा मला बोलवणं होतं की अशा तुमच्यासारख्या ज्या ओळखीचे शिकणाऱ्या लोकांनी आणि कळल्यानंतर काहींनी असं हस्ते पर हस्ते म्हणतो तसं माझ्याशी संपर्क करून मी शाळांमध्ये सुद्धा ते प्रबोधन केलेलं आहे.
1: साधारण किती वर्ष हे करत होता काम तुम्ही?
0: सांगते ना 1985 सालापासून, म्हणजे आता 75 संपली, 3 वर्ष झाली. माझ्या मुलांनी मला तू आई म्हणून आम्हाला अजून खूप वर्ष हवी आहेस, तर तू आता हे नको करूस, नाही जायचं आता,
1: विश्रांती घेत
0: आहे. पण आता आणि माझ्याकडनं प्रेरणा घेऊन किंवा त्या बऱ्याच जण आता साप वाचवायचं काम करतात. मी जेव्हा साप पकडायला सुरुवात केली वाचवायला तेव्हा काही बंधनं नव्हती, पण आता गेल्या किती मला वाटतं 8 ते 10 वर्ष झाली असतील, साप पकडणाऱ्यांसाठी लायसन जरुरी आहे.
1: अच्छा.
0: सरकारी तुम्हाला परवानगी असते, लायसन मिळालं तरच तुम्ही ते करू शकता.
1: एवढं मोठं साप पकडायचं धारिष्ट्य तेव्हा कुठून आलं तुमच्या अंगात, की कसं म्हणजे डबा पकडायचा तो साप त्यात घालायचा आणि पुन्हा आपल्याला लागले म्हणून हातानेच ते थोड्याशा जखमा आपण करून घ्यायचे आणि ते सगळं काढायचं विषारी रक्त आहे ते आणि एवढं करून त्या हॉस्पिटल गाठायचं, एवढं धारिष्ट्य एवढं धीटपणा कुठून आला अंगात, कशामुळे हा आला?
0: याचं सगळ्याचं श्रेय मी माझे आई वडील भावंड यांना देईन आणि आणखीन काही काही क्षेत्रामध्ये मी जे काम करते किंवा त्यावेळी भेटलेले गुरु त्यांनाही कृतज्ञता त्यांच्या प्रति व्यक्त करते. आणि आता सध्या म्हणजे 16 सालापासून मी एक चमू जिथे आम्ही दर गुरुवारी जमतो, सदाबहार नावाचा ग्रुप आहे आमचा, आणि आम्ही विविध वयाच्या म्हणजे 50-52 वर्षापासून 80-81 वर्षापर्यंत अशा आम्ही 16-17 जण
1: मैत्रिणी
0: जमतो. त्याची प्रमुख आहे रोहिणी फडके आणि तिच्याशी पण मी कृतज्ञता सगळ्यांच्या प्रती व्यक्त करते की ज्यांनी मला हे काम करत राहायला बळ दिलं.

0: कुठच्याही वेळेला काही जर मनाविरुद्ध घडलं किंवा काही जर लागड बोलणी ऐकावी लागली, प्रसंग पडला काही झाला, तर त्यातनं सावरणं हे त्या त्यावेळेला अशी मित्रमंडळी भेटत गेली. त्याच्या प्रति पण मी एक थोडीशी कृतज्ञता म्हणून माझ्याकडे किंवा स्वतःच्या मनाला कशी समजूत घालायची यासाठी अशा एका प्रसंगानंतर मी थोडस एक कवित्व माझ्यात झालं ती म्हणून दाखवू.
1: नक्की नक्की, अगदी जरूर.
0: उमाळे अनकड, उमाळे अनकड, दडपून उरात खोल खोल, घे भरारी अथवा निदान गिरकी गोल. आठव हसऱ्या आणि नाथऱ्या फुलांचं किंवा आठव मत्त अत्तर कुपी सातविणीची, अथवा आठव काजव्यांची मंद उघड मीठ, स्मर कधी पिवळ्या कांचनाची गच्च गाभुळी तीट. हळूच सोडव खंती, हळूच सोडव खंती, आणि काळीज तुटीच्या गोष्टी, अवती भवती तुझ्या किती किती सख्या जीवलगांच्या दिठी. असं ते थोडं
1: सुंदर. या कवितेतन पण जाणवतंय की तुम्ही निसर्गाच्या किती जवळ आहात.
0: हो, तशी तर आणखीन एक फक्त फुलांची पण कविता आहे. अशी फुलवेडी मी निसर्ग न्याहाळू दे मला, गुलबक्षीच्या फुलांचा गंध उंगू दे मला, विविध रंगी छटा त्या मोहक हळुवार स्पर्शू दे मला, रंग गंधाच्या धुंदीची मग नशा येईल मला, जाईचा गगन वेल, जाईचा गगन वेल, मत्त सुगंधाची भूल, नाजूक जुईला सुद्धा वारा देऊन जाई हुल.
1: छान.
0: निगंधी कोरांटी काटेरी, निगंधी कोरांटी काटेरी, बोलावी तिच्या परी मनीच्या मुग्ध भावना छपून ठेवी उरी, बकुळी आणि प्राजक्त भुई झाली सुस्नात, मधु मधुमालती अनबुचाची गगनातून बरसात, रातणीला कोण विसरेल काय त्याची मजाल, भुई कमळाचे गेंद घवघवीत ते कृष्ण कमळ. मोगरा मालती सुरंगी, मोगरा मालती सुरंगी, अन अबोली संगेती दुरंगी, जास्वंदीची गंमत न्यारी, कर्दळी चाफा नानापरी. ओळखिला हा निशिगंध, ओळखिला हा निशिगंध, अनझेंडूचे गेंद गेंद, कशी विसरले पण अंगणातला तो शुभ्रकुंद. अशी फक्त
1: काय सुंदर, काय सुंदर, काय सगळी फुलं आणि आली आहेत. मग अशी जे म्हणलं मी की बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, की पर्यावरण आहे, की सर्पमित्र आहे, सर्पमित्राच्या वेळेस अशी धीट असणारी व्यक्ती आता फुलांविषयीची कविता पण रचतेय, आणि इतक्या हळुवारपणे ती कविता तुम्ही सांगितली. वा, खूप छान. हा प्रवास तुमचा एक सामाजिक होता, मग घरचा जो सांसारिक प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल?
0: सांसारिक प्रवास, आमचं लग्न झालं तेव्हा आमची होम सर्व्हिस लायब्ररी होती.
1: हो,
0: कृष्णवेगचे बाबा लायब्ररी चालवत होते. नुकतीच दिवाळी झाली होती, आमचं लग्न झालं तेव्हा दिवाळी अंक राहत होते. आणि आमचं लग्न झाल्यानंतर साधारण दीड एक महिन्यांनी, म्हणजे डिसेंबरच्या शेवटी शेवटी, ते आजारी पडले आणि लायब्ररी चालेनाशी झाली. म्हणजे जाणार कसं ना, आजारीच पडले ते म्हटल्यानंतर होम सर्व्हिस लायब्ररी जाणार कसे. सासूबाई माझ्या खूप माझ्या पाठीसारख्या होत्या तेव्हा, प्रेमलग्न झालेलं होतं पण सासूबाई माझ्या पाठीशी होत्या. वडिलांनी नाही म्हणून सांगितलं होतं लग्न आहे का, त्यांनी जो शोधला होता मुलगा तो मला पसंत नव्हता. आणि मग तशात त्यावेळेला माझ्या मुलीचे मुलीच्या वेळचे दिवस होते. पुढे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, काहीतरी झालं, नोकरी त्यांना कुठेतरी छोटीशी मिळाली, तेच परशुराम प्रोसेस म्हणून आहे, तिथे मिळाली नोकरी. मुलं लहान होती तो हा असा हा खूप खडतर काळ होता. त्या दरम्यान मी मग कम्प्युटरला कार्ड फीड करायला लागायचे, ते कार्ड पंचिंग डिझायनिंग जे असं ते मी शिकले, कोर्स आधी शिकले.
1: अच्छा.
0: मग ठिकाणी नोकरीला लागले.
1: बर.
0: दोन्ही मुलांना शाळेत सोडायला जायचो, कौशल्याला आणि कृष्णमेघला सोडायचो शाळेमध्ये, आणि मी नोकरीच्या ठिकाणी जायचो. मोदी गणपती वशी ते ऑफिस होतं आमचं ते. पुढे काही वर्षांनी असं झालं की मिस्टर कुंट्यांना कतार मध्ये नोकरीसाठी बोलवणं आलं.
1: अच्छा.
0: म्हणताना त्यांनी जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते केले. पण तत्पूर्वी ते जिथे